सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात मी महेश्वरी मिसाळ स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख 1948, 9 मे 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरोबाहार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, मंगलप्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे भक्तिगीत आहे. गीतकार आणि संगीतकार आहेत अनंत जोशी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं एस ए शुक्ला यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोतेहो, मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर यांचा स्वर आहे संत एकनाथ यांच्या भक्तिरचनेसाठी. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: श्रोतेहो, समूह स्वरातली आनंदराव टेकाडे यांची देशभक्तीपर रचना पण ऐकली आणि या गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे 9 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम 1874 साली या दिवशी सुरू झाल्या. या गाड्यांमध्ये बसण्यासाठी पाकं होती. 24 माणसं यात बसू शकायची. या ट्रामना पहिला आणि दुसरा असे 2 वर्गही होते. 1936 साली इटलीनं इथिओपिया हा देश बळकावला. 1955 पश्चिम जर्मनीचा नाटोमध्ये प्रवेश. आज जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म 1814 साली या तारखेला मुंबई इथं झाला. मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक त्यांनी 1836 साली लिहिलं. थोर समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले यांचा रत्नागिरी इथं 9 मे 1866 या दिवशी जन्म झाला. भारत सेवक समाजाचे संस्थापक असलेल्या गोखले यांना महात्मा गांधींनी गुरु मानलं होतं. 1886 स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेथे. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं निधन 1919 साली या दिवशी झालं. फुला मुलांचे कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिळकांच्या शुष्क गुलाब, रानात एकटेच पडलेले फूल, वनवासी फूल यासारख्या कविता प्रसिद्ध आहेत. 1959 साली या दिवशी थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचं निधन झालं. सर्व जातीधर्माच्या गरीब आणि ग्रामीण जनतेला त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची कवाडं खुली केली.
1: आज महात्मा फुल्यांचं पुण्यस्मरण आहे. 1919 साली काँग्रेसचे 5वे अधिवेशन मुंबईला भरले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोर्चा ज्योतिबा काँग्रेसच्या अध्यक्षांच्याकडे घेऊन गेले. अशा रीतीने ज्योतिबानी दलितांच्यासाठी व दुःखितांच्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं.
0: 1986 सर्वप्रथम एव्हरेस्ट शिखर सर करणारे शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचं निधन झालं. 1953 साली सर एडमंड हिलरी यांच्यासोबत त्यांनी सर्वप्रथम हे शिखर सर केलं होतं.
2: फर्स्ट माय इम्प्रेशन वॉज वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. गुड वेदर या इट इज नॉट नेसेसरी टू गो. I've been many times in the Everest.
0: 1995 दिग्दर्शक अनंत माने यांचं निधन. सुमारे 60 मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. सांगते ऐका सुशीला हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट. पार्श्वगायक तलत मेहमूद यांचं 1998 साली या दिवशी वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं.

0: 2008 किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित फिरोज दस्तूर यांचं निधन. दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन शिवाजी काळे यांचं आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
2: समाजातील जाणत्या लोकांनी ज्यांना कर्मवीर म्हणून संबोधलं, विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठानं ज्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली, भारत सरकारनं पद्मभूषण या उपाधीनं सन्मानित केलं आणि जवळची माणसं ज्यांना आपला मोठा भाऊ म्हणून प्रेमानं अण्णा म्हणायची, असा एक अवलिया महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला होता. या महान विभूतीला कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून ओळखतात. ते खऱ्या अर्थानं भारतभूमीवरील आधुनिक भगीरथ होते. पुराणातल्या कथेप्रमाणे भगीरथानं घोर तपसाधना करून स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणलं, ज्यामुळं त्याच्या पूर्वजांचा उद्धार झाला आणि त्यांना स्वर्गप्राप्ती झाली. भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ म्हटलं जात असलं तरी ते भगीरथाच्याही पुढं 4 पावलं आहेत, कारण भगीरथानं स्वर्गस्थ गंगेला पृथ्वीवर आणलं ते आपल्या पितरांच्या उद्धारासाठी. कर्मवीरांनी मात्र शिक्षणाची गंगा मुठभरांच्या घरातून बाहेर काढली आणि बहुजनांच्या दारात आणली. त्यामागं त्यांचा कुठलाही स्वार्थ नव्हता. त्यांचं हे कार्य आप्तस्वकीयांसाठी नव्हतं. समाजातल्या दीनदुबळ्या, भुकेल्या, अर्धपोटी राबणाऱ्या लाचार शेतकरी, शेतमजूर आणि दलितांच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या घरातला अंधार संपून तिथं कायमचा प्रकाश भरून राहावा या उदात्त हेतूनं त्यांनी हे काम केलं. त्यांचं हे कार्य महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील, खेड्यापाड्यातील, वाड्यावस्त्यांवरील बहुजनांच्या दुःखाचा कायमस्वरूपी नायनाट करणारं ठरलं. त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतून शिकून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांचं जीवन सुखकर झालंय. त्यांचा आदर्श घेऊन इतरही अनेक समाजसुधारकांनी अशा संस्था काढून शैक्षणिक कार्यामध्ये हातभार लावला आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील केळीच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं आयतवडे बुद्रुक हे वारण्याच्या खोऱ्यातील भाऊराव पाटलांचं मूळ गाव. गावाजवळून वाहणारा ओढा, ओढ्याच्या काठावर असलेले मोठमोठे वटवृक्ष आणि जवळच असलेलं रामेश्वराचं मंदिर, या मंदिराच्या जवळच त्यांचं वडिलोपार्जित घर. या गावात आणि वडिलांच्या नोकरीमुळं त्यांच्यासोबत अनेक गावात त्यांचं वास्तव्य आणि शिक्षण झालं. लहानपणापासून त्यांच्या अंगात बंडखोरी भिंडलेली होती. त्याची अनुभूती त्यांच्या वागण्यात आयुष्यभर जाणवली. अन्यायाचा कणखरपणे प्रतिकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीची अनेक उदाहरणं त्यांच्या चरित्रात आढळतात. सभोवतालचा दरिद्री, अज्ञानी समाज आणि त्यांचं होणारं शोषण पाहून ते चिंतित होत. या गर्दीतून बहुजनांना बाहेर काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांना शिक्षित करणं हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. उदरनिर्वाहासाठी ओगले, किर्लोस्कर आणि कूपर यांच्याकडे नोकरी किंवा विक्री प्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्या मिळकतीतला काही हिस्सा त्यांनी शिक्षण प्रसारासाठी वापरला. त्यातूनच 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. गोरगरिबांच्या मुलांना खेड्यापाड्यातून खांद्यावर बसून आणायचं, जातीपातीच्या भिंती पाडून एकाच वसतिगृहात ठेवायचं, कमवा आणि शिका या वृत्तीनं त्यांनी शिकताना काम करून स्वावलंबनाचे धडे घ्यायचे, गावागावातील देवळात किंवा चावडीवर शाळा भरवायच्या, त्यासाठी तरुण शिक्षित तरुणांना शिक्षक म्हणून नेमायचं, या तरुणांसाठी पोटाला 2 वेळचं जेवण आणि

0: राहण्यासाठी निवारा एवढीच सोय करायची आणि नवी शिक्षित पिढी घडवायची हे सोपं श्रमाधिष्ठित तत्वज्ञान कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाजाला दिलं. शिक्षणातून समता आणि बंधुता यांचे संस्कार आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पुढं त्यांच्या तत्वज्ञानाला समाज मान्यता मिळाली. लोकांकडून मोठमोठ धान्य आणि एक एक रुपया गोळा करून त्यांनी वसतिगृहातील मुलांचं संगोपन केलं. आयुष्यभर गावोगावी भटकंती करून गोरगरिबांच्या शिक्षणासाठी भटकणाऱ्या फकिरी वृत्तीच्या या अवलियानं 9 मे 1959 रोजी आपलं कार्य आपल्या विद्यार्थ्यांवर सोपवून जगाचा निरोप घेतला.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन ऐकलं. लेखन केलं होतं शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे महेश्वरी मिसाळ.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यमंदन संपदा कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणे कारणं आणि उपचार याविषयी माहिती. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 वर्षा जलसंचयन आणि पुनर्भरण याविषयीची माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक समीर दाणी. आजचा सुविचार 7:07. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:50 आणि 8:20 सुगम संगीताचा आनंद आपण घ्याल. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. आज 8:40 व्यक्तिवेद या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची मुलाखत. सादर करते सुधाम बटुळे. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज रात्री 7:15. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आज या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 9:30 ते 10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नाट्य संगीत.

अकरा वाजता मराठी चित्रपट संगीत, आपली गाणी 11:15, 11:30 मिश्र संगीत, 12:15 लोकसंगीत, 12:12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. 12:15 कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:02 मिक्स मसाला. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही प्रसारित करू, सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत.

6:35 कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण सादर करतील ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि सहकारी. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:15 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनीसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत गहू

0: पिकाचे उच्च उत्पादन आणि विविध पिकांचे अनुभव याविषयी कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले रवींद्र कुंकुलोड यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुधा मटुळे. 8:35 सुगम संगीत आपकी पसंत हा श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा कार्यक्रम रात्री 9 आणि 10 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित आर के सूर्यनारायण यांचं गायत्री वीणावादन. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत आम्ही सहक्षेपित करू. आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
0: श्रोते, कृषीवाणी कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती. वाचक स्वर आहे गौरव वने यांचा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जाणून घेणार आहोत नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल याविषयी माहिती. वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या फेरोमोन सापळ्यांचा, प्रकाश सापळ्यांचा वापर आणि यासोबतच आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धतींचा अवलंब सुद्धा आपण यात करू शकतो. आता बघूयात वेगवेगळ्या प्रकारची सापळा पिकं आणि त्यात घेता येणारी आंतरपिके. कांदा रोपवाटिका आणि कांदा पिकाच्या कडेने जर मका लावली तर थ्रिपचं व्यवस्थापन आपल्याला योग्य प्रकारे करता येतं. तसंच टोमॅटोमध्ये झेंडूचं सापळा पीक घेतलं तर सूत्रकृमींचं आणि फळं पोकरणाऱ्या आळीचं व्यवस्थापन करता येईल. टोमॅटो, मिरची आणि वेलवर्गीय भाजीपाला यांच्या कडेने जर एरंडीचं सापळा पीक लावलं तर नाग आळीचं व्यवस्थापन उत्तमरित्या आपल्याला करता येईल. कुबी आणि फ्लावरमध्ये मोहरीचं पीक घेतलं तर गड्डा पोकरणाऱ्या आळीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. पिरू आणि डाळिंबामध्ये सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी भेंडी हे सापळा पीक जरूर लावावं. कपाशीच्या कडेने जर भेंडी लावली तर मावा आणि तुडतुड्यांचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं. वेगवेगळ्या वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आपल्याला पीक संरक्षणासाठी करता येत असतो. त्यात निंबोळी अर्क, निंबोळी तेल, करंज तेल, दशपर्णी अर्क, निमास्र, ब्रह्मास्र, अग्नियास्र या वेगवेगळ्या वनस्पतीजन्य कीडनाशकांचा त्यात आपल्याला समावेश करता येतो. निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत याविषयी आपण माहिती जाणून घेऊ. घरगुती पद्धतीने निंबोळी अर्काची निर्मिती करण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाखाली पडलेल्या निंबोळ्या गोळा करून त्यातील 5 किलो निंबोळ्या 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवावे. त्यामुळं निंबोळीचं बाहेरील आवरण कुजण्यास मदत होते. यानंतर या निंबोळ्या हाताने चोळून बाहेरील आवरण काढून टाकावं आणि निंबोळ्या चांगल्या सुकून द्याव्या. हे निंबोळीचं बी बारीक कुटून कापडामध्ये त्याची पावडर बांधावी आणि 24 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावं. नंतर हे कापड चांगलं पिळून घ्यावं आणि तयार झालेल्या अर्कामध्ये 100 ग्रॅम साबणाच्या चुऱ्याचं द्रावण टाकावं. अशा प्रकारे मिळालेल्या अर्कातून 100 लिटर एकूण द्रावण तयार होईल आणि हे पिकावरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरता येईल. या निंबोळी अर्काचा उपयोग कपाशीवरील बोंडाळ्या, हरभऱ्यावरील घाटी आळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी आळी आणि भाजीपाला पिकावरील आळीवर्गीय किडींच्या प्रतिबंधासाठी आपल्याला करता येईल. निंबोळी तेल सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी आणि पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासून परावृत्त करण्यासाठी आपल्याला निंबोळी तेलाचा वापर करता येतो. निंबोळी तेलाचा वापर करताना प्रति लिटर 4 मिली या प्रमाणात बीटी कापूस, भाजीपाला पिकं आणि फळ पिकावर वापरता येईल. करंज तेल, करंज तेल हे तर अत्यंत परिणामकारक वनस्पतीजन्य कीटकनाशक असून सर्व प्रकारच्या पिकावरील थ्रिप्स, लाल कोळी आणि पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी या तेलाचा वापर केला जातो. तसंच तुडतुडे, मावा, पिठ्या ढेकून या किडींच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध ठेवण्यासाठी सुद्धा करंज तेल वापरलं जातं. करंज तेलाचा वापर करताना प्रति लिटर 3 मिलीलिटर या प्रमाणात तेलबिया, कडधान्य, बीटी कापूस, भाजीपाला पिकं आणि फळ पिकावर करता येईल. आता बघूया दशपर्णी अर्क

0: कशा पद्धतीने बनवता येईल आणि त्याचे फायदे? कडुनिंब, सीताफळ, करंज, रुई, पपई, घाणेरी, लाल कण्हेर, निरगुडी, गुळवेल, मोगली एरंड इत्यादी 10 प्रकारच्या वनस्पतींचा प्रत्येकी 2 किलो पाला घ्यावा. 200 लिटरच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये 170 लिटर पाणी आणि 10 लिटर गोमूत्र अधिक 2 किलो गावरान गाईचं शेण घेऊन या सर्व वनस्पतींचा संपूर्ण पाला त्या ड्रममध्ये टाकावा. ड्रमचं तोंड कापडाने बंद करावं आणि हे द्रावण 1 महिनाभर भिजवावं. दररोज सकाळी द्रावण ढवळून घ्यावं आणि 1 महिन्यानं प्रति लिटर पाण्यात 25 मिली अर्थात 200 लिटर पाण्यात 5 लिटर या प्रमाणात फवारणीसाठी वापर करावा. या दशपर्णी अर्काचा वापर सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडी आणि पतंग वर्गीय किडी तसंच बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगावर प्रतिबंध ठेवण्यासाठी केला जातो. धन्यवाद.
1: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकली. वाचक स्वर होता गौरव वने यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:15 वाजले आहेत.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: काय झालं? अगं
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
4: आणि फोन नंबर
3: 93-72-99-39.
4: 93-72-99-39.
1: श्रोते आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: श्रोते हो कार्यक्रमात आज ऐकूया हातापायाला मुंग्या येणे, कारण आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शाह यांच्याशी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग पहिला.
6: नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार मॅडम.
6: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
7: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली 2 कारण असतात. एक, कुठेतरी नर्व कंप्रेस होत असेल किंवा टेम्परली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
6: आता नेमकी कारण काय असतात?
7: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचा जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्वला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. तर इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे विटॅमिन B12 डेफिशियन्सी. विटॅमिन B12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर विटॅमिन B12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते विटॅमिन B12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
6: ही दोनच कारण असतात का?
7: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली विटामिन B12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते हे सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार डायबिटीज.
1: आपण ऐकत होतात हातापायाला मुंग्या येणे, कारण आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शाह यांच्याशी साधलेला संवाद. आज आपण ऐकलात भाग पहिला. कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया वर्षा जलसंचयन आणि पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांच्याशी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग पहिला.
4: सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
5: धन्यवाद.
4: सर, आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
5: उपलब्ध माहितीनुसार June 2024 भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धतीसुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
4: तर सर, वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत?
5: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे, जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात किंवा
1: श्रोते आपण ऐकत होतात वर्षा जलसंचयन आणि पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांच्याशी साधलेला संवाद. आज आपण ऐकलात भाग पहिला. कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध

0: हृदयविकारतज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 02-41-235-35-15.
3: मोबाईल 960-44-988-36.
5: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
6: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
7: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
6: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
7: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
6: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
7: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
5: संकलक समीर दाणी. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखून मोबदला वितरण तातडीने करा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. नैसर्गिक शेतीतील निविष्ठांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल, कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे. जिल्ह्याचा 10वीचा 92.69% निकाल. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचं आवाहन आणि कुशबा पिसे अपर कोषागार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त. आता घडामोडी सविस्तर. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून कामकाज करण्यात यावं. जमीन संपादन करताना संबंधित जमिनीबरोबरच त्या ठिकाणी असलेली झाडं, विहिरी, पाईपलाईन तसंच इतर मालमत्तांचं मूल्यांकन अचूक आणि निश्चित कार्यपद्धतीनुसार करण्यात यावं. मूल्यांकन प्रक्रियेत कोणतीही तफावत राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुणे इथं नैसर्गिक शेतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठांच्या निर्मितीचा अडसर येऊ नये म्हणून शेतावरच निविष्ठा तयार करावायच्या आहेत. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेले एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल फलदायी ठरेल असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केलं. राहुरी इथं विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात 10वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 92.69% लागला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टक्का वधारला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत 2026 ही परीक्षा घेतली होती. त्याचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. पुणे विभागात अहिल्यानगर दुसऱ्या स्थानी राहिला. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1वीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दिनांक 29 मे 2026 ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचं आवाहन प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर यांनी केलं आहे. जिल्हा कोषागार कार्यालय येथील अप्पर कोषागार अधिकारी कुशाबा

0: पिसे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कोषागार कार्यालयात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि नेतृत्व गुण संपन्न अधिकारी म्हणून त्यांनी विविध विभागात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखून मोबदला वितरण तातडीनं करा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. नैसर्गिक शेतीतील निविष्ठांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल, कुलगुरू डॉ विलास खर्चे. जिल्ह्याचा 10वीचा 92.69% निकाल. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचं आवाहन आणि कुशाबा पिसे अप्पर कोषागार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया आजचा सुविचार. शिक्षण हे साध्य नाही तर ते साधन आहे. नवचैतन्य, नवसंस्कृती, नवमानव आणि नवसमाज शिक्षणातून निर्माण करायचा असतो. कर्मवीर भाऊराव पाटील. हा होता आजचा सुविचार.
3: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
4: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
3: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात. दर महिन्याच्या 2र्या आणि 4थ्या शनिवारी सकाळी 8:40
4: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, जरूर ऐका आज सकाळी 8:40 व्यक्तिवेध या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणीबद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.

0: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे 7:05 झाली आहेत.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
3: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
4: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: मग
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र श्रोते हो थोड़ाच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या त्याआधी काही संदेश
1: मनाचं मनोगत कधी ऐकलंय मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी
2: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात ते महत्वाचं आहे हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात
1: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम
3: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून अगदी तशा निघालो
2: वा
3: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं
1: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून सूत्रसंचालन अर्चना साने सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन
4: नमस्कार बरका नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण आज शनिवार तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर रोज रेडिओ ऐकता तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत, असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत, तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक, शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं आणि मर्यादित साधन स्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्य.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे, तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे, तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हस्कर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून

शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आयुएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या प्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला, वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती

0: व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला, तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि एका वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:20 आणि 28 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं. एक निवेदन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या ITI, MCVC, MSBVE तसंच SSC उत्तीर्ण उमेदवारांना आवाहन करण्यात येतं आहे की डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्यामार्फत देशभरात नॅशनल ॲप्रेंटिशिप मेळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमान्वये माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरडगाव रोड अहिल्यानगर या संस्थेमध्ये दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी 10:30 ते 5:30 यावेळेमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून तिथं आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकद्वारे अथवा QR कोडद्वारे आपलं रजिस्ट्रेशन करावं. आणि 10वी उत्तीर्ण गुणपत्रक, ITI उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड इत्यादी मूळ कागदपत्र आणि छायांकित प्रतीसह या भरती मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगरचे प्राचार्य KA जहागीरदार तसंच मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार SV जाधव यांनी केलं आहे. निवेदन संपलं.

0: त्याला गाणी। शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहितीपूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

श्रोतेहो, तापमानाचा पारा जसजसा वाढतो आहे तसतशी उन्हाची तीव्रता वाढती आहे. या वाढत्या तापमानामुळं उष्माघाताची परिस्थिती उद्भवू शकते. नागरिकांनी याविषयी थोडीशी सावधगिरी बाळगली तर आपण स्वतःचा उष्माघातापासून बचाव करू शकतो. यासाठी भर दुपारच्या वेळी कष्टाची कामं करणं टाळावं. गरज असेल तरच या वेळेमध्ये घराबाहेर पडावं. यावेळी बाहेर पडणं अनिवार्यच असेल तर डोक्याला कानावर पांढरं कापड गुंडाळून किंवा टोपी घालून डोळ्यांना गॉगल लावूनच बाहेर पडावं. शक्यतोवर पांढरी आणि सैलसर वस्त्र वापरावीत. या काळात

भरपूर पाणी प्यावं, सरबत ताक तसंच रसाळ फळांचं सेवन वाढवावं, या साध्या गोष्टींची खबरदारी घ्या आणि स्वतःचा उष्माघातापासून बचाव करा. श्रोते हो, काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. त्या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही याची तरतूद नेमकी कशी आहे हा एक भाग, आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो.
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे, म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ॲक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणनेअंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमाअंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार, म्हणजे RTA Act मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आहे, आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
2: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत, म्हणजे TV झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे. प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी Gen Z म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त ह्यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत, तसेच आमचे

0: जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले, ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सर जसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेचा परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो. आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील यांचे आस्थापना कार्यालय आहेत, त्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो आहे 2007, त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतो आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन
0: नाहीये. कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा PC उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही
1: असं अजिबात नाही आहे. पण याच्यात सर, जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देईल प्रत्येकाच्या, तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडे मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे
1: मागत
0: किंवा हां कुठलेही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळं काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणनेअंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते.

0: प्रगणनं ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात. परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपण बघितलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे, आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम असे चुकीची माहिती दिल्याचे होऊ
2: शकतात. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्या नगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
2: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
1: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.
2: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग, स्नेह संवाद,
2: आहार विहार,
1: अर्थ जगत, सखी विशेष,
2: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
1: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
2: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.

0: 101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
5: श्रोत्या हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
6: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ.
5: श्रोते हो, 13 मेला म्हणजेच येत्या बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअर चे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिस च्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधेविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवरती नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. याच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आयुर्विश्व हेल्थ केअर 844-844-9962 844-844-9962 8448449260. अधिक माहितीसाठी आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 13 मेला सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 अहिल्यानगर मध्ये. सर आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
6: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावर निर्माण होणाऱ्या जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते. ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धीबरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचं आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन्स हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, HbA1c नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते शरीरात नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून.
5: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, 13 मेला म्हणजेच येत्या बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधेविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवरती नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. याच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आयुर्विश्व हेल्थ केअर 844-844-9962 844-844-9962 8448449260. अधिक माहितीसाठी

0: आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 13 मेला सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत अहिल्यानगर मध्ये आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:45 आहेत. प्रसारित करत आहोत आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, स्वामिनी साडी.
4: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
3: माहूर म्हणजे मातापूर. यवतमाळ पासून 70 किलोमीटर वर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत माहूर क्षेत्र आहे. क्षेत्राचा सगळा परिसर हिरव्या वनराईनं दाटलेला आहे. पूर्वेच्या बाजूला हटकेश्वर आहे, तिथं वंजारी नदीचा धबधबा आहे. दक्षिणेला विमलेश्वर आहे. उत्तरेला पैनगंगेच्या काठावर सिद्धेश्वर आणि कापेश्वर आहेत. रेणुकेपासून दत्तशिखर 3 मैलांवर आहे. रेणुका शिखरासमोरच्या शिखरावर एक बळकट किल्ला आहे. किल्ल्यात दलभंजन बुरुजावर चिंडलेली देवी म्हणजे कालिका देवी आहे. दत्त, अनुसुया, देवदेवेश्वर अशी देवस्थानं आणि मोवाळे, मातृतीर्थ, सर्व तीर्थ अशी तीर्थ इथे आहेत. या सर्व परिसरावर प्रभाव आहे तो मात्र माता रेणुकेचा.
4: किती भव्य आहे ही देवी. उंच डोंगरावर 1012 पायऱ्या चढून गेल्यावर तिचं प्राचीन मंदिर आहे. मंदिराजवळ जाण्याआधी भक्तांना मातंगीचं दर्शन घेता येतं. नंतर मुख्य मंदिरासमोरचं अग्निकुंड दिसतं. त्याच्या उजव्या बाजूला पिंपळ पारावर जमदग्नींची लिंगरूपी प्रतिमा, त्यामागे करवीरवासिनी महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि सप्तशृंगी यांची स्थानं आहेत.
3: मुख्य मंदिरात दिसतो तो रेणुकेचा भव्य तांदळा. तिचे विशाल डोळे, मोठे नाक, सिंहमुखी आसनावरचा हा 5 फूट उंचीचा तांदळा इतका प्रचंड आहे की त्याला लपेटण्यासाठी 2 9 लुगडी लागतात असं म्हणतात.
4: उत्सवाच्या वेळी, विशेषतः नवरात्रात, देवीला नाना अलंकारांनी सजवतात. भांगटिळा, कर्णफुलं, जडावाचं मंगळसूत्र, बोरमाळ, पुतळ्यांची माळ, नथ, देवीचं रूप अशा वेळी अतिशय दिव्य असं दिसतं.
3: अरुणोदयी रक्तवर्ण, मुखावर पडतो रवी किरण, अंबे तुझे नमुनी चरण, भास्कर करीतो पुढे भ्रमण, सूर्यबिंबासारखाच देवीचा हा तेजाळ मुखवटा, लाल फुलांनी सजलेला, त्या स्वयंभू मुखाकडे पाहताना भक्तांना आनंदाचं भरत येतं. देवीचा मुख्य नैवेद्य असतो पुरणपोळीचा, शिवाय तेल पानगा तिचा आवडता पदार्थ. रोज जेवणानंतर देवी तांबूल खाते. 25 पानापासून 101 पानापर्यंत नागवेलीची पानं असलेला त्रयोदश गुणी विडा देवीला दिला जातो. तिच्या मुखात घालून तोच तांबूल भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.
5: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे, पुण्याला बस्ता कुठे बांधला?
1: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये. 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
6: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीचाच बांधू.
1: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
0: स्वामिनी साड्या

0: ची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
1: रूप सुंदर सुंदर ध्याती योगी दिगंबर, रत्नजडित सिंहासनी शोभे सिंहाद्री वासिनी. दिसे मळवट चांगला, मुखी तांबूल रंगला, साडी नेसली पिवळी, माय मनाची कोवळी. ही रेणुका म्हणजे मूळची जगन्माता पार्वतीच आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. रेणुका महात्म्यात रेणुकेच्या जन्माची कथा सांगितली आहे ती अशीच आहे. इक्ष्वाकू कुळातल्या रेणुराजानं आपल्याला मुलगी व्हावी या इच्छेनं कन्या कामेष्टी यज्ञ केला. सत्यवान सावित्रीच्या कथेतही सावित्रीच्या पित्यानं मुलगी व्हावी म्हणून लक्ष्मीची प्रार्थना केली होती, तप केलं होतं. मुलापेक्षा मुलगी कोणत्याही बाबतीत उडी नसते हे माहीत असणारी ही राजकुलातली जोडपी होती असं म्हणायला हवं. त्यांना मुलीची आवड होती आणि त्यांनी मुलीची इच्छा केली इतकंच. त्या दोघांनी त्यासाठी यज्ञ केला आणि देवी पार्वतीनं त्यांना वर दिला, मी स्वतःच तुमच्या पोटी जन्म घेईन.
0: रेणू राजाची इच्छा पुरी झाली, त्याला एक मुलगी झाली, तीच रेणुका. तिला वाढवताना राजा राणीचा आनंदही वाढत होता, कारण मुलगी रूपानं सुंदर होतीच पण अत्यंत गुणी होती. तिला ग्रंथवाचन आवडत होतं, तिला दांडपट्टा खेळता येत होता, ती गजावर आणि अश्वावर आरूढ होऊन रानावनातून हिंडत होती. सर्व बाजूंनी बहरून येणाऱ्या वेलीसारखी मुलगी. तिचं कौतुक रेणू राजाच्या मनात मावत नव्हतं.
1: रेणुका मोठी झाली, लग्नाचं वय झालं आणि एक दिवस तिचा पती अनायासे राजाच्या दृष्टीस पडला. गंगा स्नानाला राजा रेणुकेसह गेला असताना भृगुकुळातल्या रुचिकाचा पुत्र जमदग्नी आपल्या पित्यासह गंगेवर आलेला त्याच्या दृष्टीस पडला. रुचिकाच्या मनात आलं, ही मुलगी रेणुका आपली सून शोभेल. आणि रेणुराजालाही जमदग्नी आवडला, जावई असावा तर असा.
0: नंतर रेणुराजानं रेणुकेचं स्वयंवर मांडलं. जमदग्नीला त्यानं तेव्हा आवर्जून निमंत्रण पाठवलं, तोही आला आणि रेणुकेनं त्याच्याच गळ्यात माळ घातली. तिला हवा तो पती निवडण्याचं स्वातंत्र्य तिनं घेतलं, पण त्यामुळे स्वयंवराला आलेले इतर राजे संतापले. त्यांनी सरळ जमदग्नीशी युद्धच मांडलं.
1: अर्थात जमदग्नी महापराक्रमी वीर होता. त्यानं धैर्यानं इतर राजांशी सामना केला. रेणुराजा त्याच्या मदतीला सैन्यासहित होताच तेव्हा क्रोधित जमदग्नी भडके जसा दावाग्नी जाळी तसे वृक्षवनी तैसा करी नाश. योद्धे योद्ध्याशी भिडती हत्ती हत्तीवरी गर्जती घोडे घोडे खिंकाळती चाले युद्ध सर्व सैन्य परिहार करी जमदग्नी धुरंदर उरलेले नृपवर पांगले दश दिशा.
0: आणि मग मोठ्या आनंदानं उत्सवाच्या थाटामाटानं रेणुराजानं आपल्या मुलीचा रेणुकेचा जमदग्नीशी विवाह करून दिला. तिला 5 पराक्रमी पुत्र झाले, त्यातलाच एक परशुराम किंवा भार्गवराम. माहूरगडावर परशुरामाचाही निवास आहे. कोकण भूमी निर्माण करणारा यशवंत कीर्तिवंत असा परशुराम कमालीचा मातृभक्त होता. माहूरला आई आणि मुलाच्या या वत्सल नाट्याची आठवण भक्तांना पावलोपावली होत असते.
1: प्रसिद्ध दत्तभक्त दासोपंत यांना दत्त साक्षात्कार झाला तो माहूरगडावरच. नंतरच्या काळात रेणुकेला अनन्य भावानं शरण जाऊन तिची शेकडो पदं रचून गाणारे थोर सत्पुरुष विष्णुदास आयुष्यातला बहुतेक काळ माहूरलाच राहिले होते. माहूरपासून मैलभराच्या अंतरावर विष्णुदासांची समाधी तर आहेच, पण त्यांच्या ध्यानातली रेणुकेची प्रतिमाही तिथं आहे.
0: विष्णुदासांसारखीच ही रेणुका आजही अनेकांच्या ध्यानात असते, अनेकांच्या देव्हाऱ्यात आणि अनेकांच्या अंतःकरणात असते. ही महाराष्ट्रातल्या अनेक कुळांची स्वामिनी, जगन्माता, आदिशक्ती. माहूर खेरीज इतरही ठिकाणी ती वेगवेगळ्या नावांनी नांदते आहे, भक्तांना आईच्या मायेनं नाहू घालती आहे.
1: तिच्या मंदिराजवळ माहूरगडावर जिचं एक ठाणं आहे, त्या महालक्ष्मीचं, कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊया पुढच्या शुक्रवारी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
2: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
3: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
4: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव

0: घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: मोहिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232 29 29.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 02-41-235-35-15.
8: मोबाईल 960-44-988-36.
10: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
4: श्रोते हो, जरूर ऐका आपकी पसंद हा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:15 वाजले आहेत. आजच्या प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375.
2: डॉक्टर, कॅन्सर संदर्भात बरीच उपयुक्त माहिती तुम्ही श्रोत्यांना देत आहात. बऱ्याच वेगवेगळ्या कॅन्सर संदर्भात आपण बोललोय. या भागात आता आपण बोलूयात की गुदद्वाराच्या कॅन्सर संदर्भात काय माहिती द्याल अधिक.
3: तर गुदद्वाराचं कॅन्सर म्हणजेच रेक्टल कॅन्सर किंवा अनोरेक्टल कॅन्सर.
2: बर.
3: अनल कॅनल आणि रेक्टम हे एकदम गुदद्वार म्हणजे टॉयलेट आपण जिथून करतो तिथे त्याच्या भागात होणारे कॅन्सर आहेत.
2: अच्छा.
3: तर हे सुद्धा एकदम कॉमन कॅन्सर नाहीयेत पण आजकाल ते आढळले जात आहेत भारतामध्ये.
2: बर.
3: तर आमच्या ट्रीटमेंटमध्ये असे पेशंट असतात बरेच ते आणि आजकाल ते कोणत्याही एजमध्ये सापडले आहेत. एकदम 25 त्या पुढे ते 70-80-90 वर्षापर्यंत. तर त्याला पण असं एक पर्टिक्युलर कारण असं नाही पण मल्टिपल रिस्क फॅक्टर असे आहेत म्हणजे दारू, तंबाखू, बीडी सिगरेट हे आपलं आहेच कारण मध्ये. त्या सोडून जर आपण रेड मीट म्हणजे मटण वगैरे जर जास्त खात असेल, जे जास्त म्हणजे डेली बेसिसवर कोणी वर्षानुवर्षे जर खात असेल तर ते एक कारण आहे. जंक फूड, अजिनोमोटो, हॉटेलचं जेवण जर रेग्युलर खूप रेग्युलर फ्रिक्वेंटली खूप वर्षानुवर्ष होत आहे तर ते एक कारण आहे. असे वेगवेगळे कारण आहेत. आणि टॉयलेटच्या जागी आपण टॉयलेट आल्यानंतर लवकरात लवकर वॉशरूमला जाणं गरजेचं आहे. जे असं खूप आपल्याला लांबवणं ते पण हानिकारक. त्याचे वेगवेगळे तोटे आहेत. कॅन्सर हा खूप नंतर होऊ शकतो पण त्याच्या आधी पाईल्स आणि सगळे वेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. परत संडास कडक होणे ते होऊ नये मग त्यासाठी आहार हिरव्या पालेभाज्या जास्त पाहिजेत आहारामध्ये. आणि कोणत्या प्रकारचं व्यसन नको. हिरव्या पालेभाज्या जास्त, नॉनव्हेज त्यात करून खास करून फक्त रेडमीटचं प्रमाण कमी, पाणी भरपूर प्यायचं म्हणजे जेणेकरून संडास मऊ होते, स्मूथली होते. तर हे सगळं पाळलं तर मग हा आपण कॅन्सर टाळू शकतो.
2: आता हा कॅन्सर जो आपण म्हणतो गुदद्वाराचा कॅन्सर झालाय त्याची लक्षणं काय काय.
3: मग पेशंटला ते कसं कळेल की संडास मध्ये समजा टॉयलेटमध्ये आपल्या नॉर्मल टॉयलेटमध्ये रक्त आलं म्हणजे रेड कलरचं किंवा ब्लॅक कलरचं.
2: अच्छा.
3: म्हणजे किंवा संडासचं रक्त जर काळा झाला,
2: रंग काळा झाला
3: तो, किंवा खास करून फ्रेश ब्लड. गुदद्वाराचा जर कॅन्सर असेल खास करून फ्रेश म्हणजे रेड ब्लड येतं टॉयलेट करत असताना झाल्यानंतर. जर संडासच काळी झाली तर तो खास करून आतड्याचा, लहान आतड्याचा वरचा कॅन्सर असतो आतला. पण जर रक्त एकदम फ्रेश आलं तो खास करून गुदद्वाराचा कॅन्सर असतो.
2: अच्छा.
3: म्हणजे तिथल्या तिथं गुदद्वार म्हणजे संडासच्या एकदम टोकाला तिथंच आतमधला कॅन्सर असतो. म्हणजे तिथंच जर गाठ असेल तर मग त्यातनं रक्त लगेच बाहेर पडतं, फ्रेश ब्लड येतं. तर ते सगळ्यात मेन लक्षण हे आहे. त्यानंतर जर गाठ मोठी झाली की मग तुम्हाला संडास व्हायला, टॉयलेट व्हायला प्रॉब्लेम तयार होणार. टॉयलेट आल्यासारखं वाटेल पण पुढे जाणार नाही काही किंवा अडकून राहील. तर हे गाठ मोठी झाल्यावर होतं. ते दोन मेन लक्षण आहेत, एक रक्त जाणे, दुसरं संडास न होणे किंवा आला येऊन पण न होणे. तिसरं लक्षण म्हणजे म्युकस पास होतं म्हणजे टॉयलेट होते पण त्याच्यानंतर एक म्युकस, एक वेगळ्या प्रकारचं पांढऱ्या कलरचं एक्स्ट्रा फ्लुइड स्राव होतो. तर हे सगळे लक्षण आहेत.
2: श्रोते हो, गुदद्वाराच्या कर्करोगाबद्दल आपल्याशी बोलत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. आज या कार्यक्रमात आपण गुदद्वाराच्या कॅन्सर संदर्भात लक्षणं किंवा गुदद्वाराचा कॅन्सर म्हणजे काय याबद्दल जाणून घेतलं. आता या कॅन्सरची अधिक माहिती किंवा त्यावरचे उपचार आपण जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. आजपुरतं थांबूयात. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. प्रसारित करणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बर?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बर का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
1: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत अनिल अरुण.

0: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: ऐक ग.
2: काय झालं?
1: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
2: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
1: हो ना,
2: काही काळजी करू नका. चला बरं आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
1: कुठे भेटतील त्या?
2: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2
1: आणि फोन नंबर

0: नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: ऐक,
2: काय झालं?
1: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
2: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
1: हो ना,
2: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
1: कुठे भेटतील त्या?
2: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
1: आणि फोन नंबर
2: 93-72-99-29-36.
1: 93-72-99-29-36.
0: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
3: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज सकाळी 8:40 व्यक्तिवेद या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 8:40. सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांचा स्वर आहे मंगेश पाडगावकर यांच्या गीतासाठी. संगीतकार आहेत श्रीनिवास खडे.

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TV केला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता यानंतर ठीक 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहरीन, सौदी अरेबिया, UAE, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1,000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निःशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. IPL क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या AFC 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनेजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत

0: भारत उपांत्य पूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 28 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत व्यक्तिवेध या कार्यक्रमात. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुधाम बटुळे. ऐकूया.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, काही व्यक्तिमत्व आहेत ना, ती अशी जन्माला येतात, या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे. या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अर्थपूर्ण संदेशाचं मर्म लक्षात घेऊन आपलं व्यक्तिमत्व आयुष्यभर भरभरून घेण्याचं जे कार्य आहे ते काही व्यक्ती करत असतात. आणि आज असंच व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांचं. चला यांचाही आजच्या या कार्यक्रमात आपण स्वागत करूया. आणि मी जे सुरुवातीला वाक्य बोलले ना, ते वाक्य तुम्हाला मुलाखत झाल्यानंतर नक्की कळणार आहे की मी हे का म्हणाले आहे. तर काळे सर, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: 2003 तुम्ही रिटायर झालेला आहात आणि कृषी विद्यापीठामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि तिथे रिटायरमेंट झालेली आहे तुमची आणि आपले सुंदर निरामय जीवन जगत आहात. या मागचं रहस्य तर आम्ही विचारणारच आहोत, पण थोडंसं आपण बालपणाकडे जाऊया की तुमचा प्रवास कसा सुरू झाला.
3: ते पण फार महत्वाचं आहे माझ्या दृष्टीनं, कारण आता सहस्त्रचंद्र दर्शन होण्याची ओवरड्यू झालेला आहे. बालपण, यवनावस्था, वृद्धत्व कसं आलं हे कळलं सुद्धा नाही. पण मला अजून व्यस्त राहायला आवडतं, लोकांशी भेटायला आवडतं, लोकांशी मैत्री करायला आवडते आणि त्यामुळं माझं मन ताजेतवानं राहतं. ही परमेश्वराची कृपादृष्टी आहे, कारण सगळी 5 ज्ञानेंद्रिय अजून
2: चांगली आहे,
3: चांगल्या स्थितीमध्ये आहेत असं मला आनंदाने सांगावं असं वाटतं.
2: बरोबर आहे. ते एक नांदी आहे एका नाटकाची, त्या नाटकात असं म्हटलेलं आहे की हे प्रभो विभो, हे प्रभो विभो, अगाध किती तव करणी, बाहुले मनुष्य केली त्या अनेक रूपे दिधली, असं ते वाक्य आहे. आणि त्यातलं हे सुंदर व्यक्तिमत्व आज तुमचं आहे की तुम्ही तुम्हाला व्यस्त ठेवता, तरी हे व्यस्त पण ठेवणं म्हणजेच आपलं एक मनाला तारुण्य देणं हे आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना तर तुम्ही खूप आदर्श आहात, तर आपण हा प्रवास कसा केलात पुढचा?
3: तर थोडंसं बालपणचं सांगतो. श्रीरामपूरला नवीन मराठी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूलला 61 साली चांगल्या मार्कानं पास झालो. पुढे कॉलेजला जायचं होतं, मग तिथेच कॉलेज सुरू झालं. म्हणजे मला जास्त काही त्रास झाला.
2: बरोबर.
3: आणि मग तिथे बोरावके कॉलेज म्हणून जे आहे सध्या RBNB, तिथं मी प्रवेश घेतला. पण बघितलं तर गोडाऊनमध्ये कॉलेज होतं आणि 3 विद्यार्थी होते. पण म्हटलं ठीक आहे, शिक्षण घ्यायचं आहे, आपल्या गावात आहे, तर मग तिथे मी शिकलो. आणि नंतर मग म्हणजे डॉक्टर होण्याचा विषय होता, बायोलॉजीमध्ये चांगलं होतं, परंतु ॲडमिशनचा विषय आला MBBSचा. त्यावेळेला यादीमध्ये नाव पण आलं, पण सोलापूरला दुसरं नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळं 60 पत्ती कट झाली, त्याच्यामध्ये मी कट झालो. पण एनिवे मला काहीतरी करत राहण्याची सवय असल्यामुळं परमेश्वराने संधी दिलेली आहे, त्याप्रमाणे मी आज डॉक्टरेट झालो. तर याचा मला आनंद आहे.
2: अशी नाही तर अशी डॉक्टरेट मिळाली, त्या डॉक्टरेट पर्यंत जाऊया. पण आपला प्रवास हा बालपणापासूनचा चालू आहे, तर पुढचं शिक्षण कसं झालं किंवा तुम्ही परत नगरमध्ये कसं?
3: कॉलेजला शिकत असतानाच महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऍडव्हर्टाईज आली आणि महाराष्ट्रातून काही विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये दुग्ध व्यवसाय शिक्षणासाठी ऍग्रिकल्चरच्या तिथं इंटरव्ह्यू बोलवला होता. तारीख निघून गेलेली होती, पण मी कोऱ्या कागदावर अर्ज पाठवला, पण माझं सिलेक्शन झालं. योगा योग
2: किती छान.
3: आणि मग मी तिथे कर्नाल म्हणून जे आहे त्यावेळेला पंजाब युनिव्हर्सिटी होती, तिथे ग्रॅज्युएशन किंवा पदवी अभ्यासासाठी गेलो. आणि ते करत असताना अनेक स्टेटचे विद्यार्थी असल्यामुळं व्यक्तिमत्व विकास झाला. गेम्स असतील, मित्र भाषा असतील, विनोद असेल वगैरे वगैरे, प्रवास करता आले. तर त्यामुळे त्या शिक्षणाचं तिथेच मला पुन्हा पदव्युत्तरसाठी स्कॉलरशिप मिळाली आणि मग मी तिथे मास्टर पण केलं. आणि त्यानंतर 71 मॅक्सेसे विजेते किंवा ज्यांना अवॉर्ड मिळाले असे मणिभाई देसाई, जे दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी उरळी कांचन इथं गांधीजींच्या सल्ल्यानुसार काम सुरू केलं होतं, त्यांच्याशी संपर्क झाला. तिथेही त्यांनी मला मुंबईला भेट झाली आणि त्यांनी

0: आमच्याकडे जॉईन होतोस का म्हणून विचारलं. असा योगायोगानं त्यांच्यावर मला 16 महिने काम करण्याचा योग आला. हो, त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी कृषी विद्यापीठ रावरेल स्थापन होतं तुझ्या गावाकडे आणि ते सरकारी असल्यामुळं तू बघ तुझा विचार कर. मी त्या कमिटीवर आहे त्यामुळं प्रश्नच नव्हता. त्यांनी लेटर दिलं आणि मी जॉईन झालो. या सगळ्या परमेश्वराची कृपा म्हणा.
1: योगायोग चांगले होत गेले.
0: कृषी विद्यापीठामध्ये खरं तर 3 गोष्टीचं कार्य चालतं. शिक्षण, संशोधन आणि एक्सटेन्शन, ज्याला आपण म्हणतो लोकांच्यापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं. आणि तिथे मला सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि 72 साली मी तिथे सुरू केलं. आणि सगळ्या फील्डमध्ये काम करण्याची संधी मिळाली. फार्म असेल, विद्यार्थ्यांशी बोलणं असेल किंवा शेतकऱ्यांशी बोलणं असेल, आकाशवाणी असेल, सगळीकडे. त्यामुळं पण फार मोठा दीर्घ अनुभव याच्यामुळं आलेला आहे, या नोकरीमुळे. तेच करत असताना 76 साली नेदरलँड्स गव्हर्नमेंटची फेलोशिप मिळाली.
1: नेदरलँडची होती ती. हां, तर त्यामुळे थोडंसं जास्तच अप्रूप होतं त्या गोष्टीचं. तर ते कसं?
0: ते कसं म्हणजे लायब्ररीच्या नोटीस बोर्डावरती एक फाटक्या तुटक्या कागदावरती ती नोटीस नेहमीप्रमाणे पूर्वीप्रमाणे लागलेली होती. ती आम्ही आपले बिंग घेऊन मोठं सगळं वाचलं आणि अर्ज केलं. पण 75 साली काही नंबर लागला नाही. पण 76 साली अचानक त्यांचं लेटर आलं की यू हॅव बीन सिलेक्टेड, तुम्ही या आणि तुमची सगळी व्यवस्था होत आहे. तर हा पण एक आनंदाचा विषय होता.
1: ती डॉक्टरेट कुठल्या बाबतीत मिळालेली?
0: ते प्रशिक्षण होतं दुग्धोत्पादन, या सर्व समावेशक असा कोर्स होता 3 महिन्याचा. आणि त्यावेळेला म्हणजे सध्या जो ट्युलिपचा सीझन आहे तिथे, त्याच वेळेला मी तिथे होतो. तो मी आनंद घेतलेला.
1: आणि मग ही डॉक्टरेट मिळाल्यानंतरचा जो अनुभव होता तो कसा होता?
0: तो शॉर्ट कोर्स होता. डॉक्टरेट मी नंतरच मिळवली. 11 वर्षाचा माझा रिसर्च प्रोजेक्ट होता.
1: बरं.
0: तर 11 वर्षाच्या मेहनतीनंतर, पण त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे अडचणी येतातच. बदली होणं, गाईड बदलणं. गाईड होते ते फार सिनियर होते वारलेमध्ये. पण ह्या ज्या प्रोसिजर असतात की बदलाबदलीसाठी काउन्सिलची परवानगी घ्यावी लागते, त्या मिटिंग वर्षावर्षाने होतात. 58 वर्षी मला PhD मिळवता आली 11 वर्षाच्या प्रयत्न.
1: 11 वर्ष प्रयत्न करावे लागले. मध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्या. तो प्रबंध तुमचा कशावर होता?
0: डेअरी सायन्स.
1: मग हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही शेतकरी बांधवांना भेटत होता तर त्यांचे प्रश्न तुमच्या समोर येत होते, तर तेव्हा तो जो पिरियड होता तो कसा होता?
0: तो चांगला होता. कारण शेतकरी कृषी विद्यापीठाच्या मेन कॅम्पस जो आहे रावरीचा, म्हणजे शेतकऱ्यांचा खूप तिथे व्हिजिट्स असायच्या आणि तो प्रत्येकाला काम तिथं असायचं, कुठल्याही विषयाचा असत. त्यावेळेला ज्यावेळेला ग्रुप यायचे मग त्यावेळेला त्या ग्रुप बरोबर बोलणं, त्यांच्यावर जाणं, दाखवणं हा एक वेगळा आनंद होता.
1: बरोबर. आणि जे काही नवीन प्रयोग होत होते ते त्यांना सांगा.
0: ते पण दाख. ही नोकरी करत असताना मी 2 पुस्तकं लिहिली. टेक्निकल ती पुस्तकं महाराष्ट्र ग्रंथ निर्मिती मंडळ त्यांनी स्पॉन्सर केलं. हां, एक आहे. पण ते शेतकऱ्यांना खूप आवडलं. त्याच्या खूप विकल्या गेल्या. सहसा पुस्तकं विकली जात
1: नाही
0: पण ती गेली, याचा एक मला आनंद आहे. 2003 साली मी निवृत्त झालो आणि समाजानं आपल्याला झेललंय याचं भान पहिल्यापासून होतं. मग म्हणून ठरवलं की जरी निवृत्त झालो तरी आपण आता नवीन मार्गाला जाऊया. चांगल्या चांगल्या संस्थांशी संपर्क वाढविता आले तर बघूया. आणि मग इथे सावेडीमध्ये मी 90 साली आलो राहायला आणि रिटायर झाल्या अगोदर आलो राहायला. आणि मग लक्षात आलं की योग विद्याधाम एक संस्था आहे जी खूप चांगलं काय. आता 40 वर्ष त्या संस्थेला झालेली आहे.
1: बरोबर.
0: कारण मला ध्यान, योग वगैरे काही जमलं नाही.
1: प्रापंचिक जबाबदारी म्हणा, या सगळ्यामध्ये आपण खूप गोष्टी म्हणतो ना आपण की ती बकेट लिस्ट असते आपली,
0: करायचं राहून गेलं,
1: करायचं राहून गेलेलं असतं.
0: तर मग योग विद्याधामचा मी कार्यभाग होतो. अगोदर मी कार्य केलं, त्यांच्या लक्षात आलं की हा ग्रस्त थोडं काम करू शकेल. मग त्यांनी मला कार्यभाग केलं आणि मग मी तिथे बरेचसे कोर्सेस केले योगाचे. नंतर योगाचे वर्ग घेतले, देणगे मिळवून दिल्या आणि जे पडेल ते काम केलं. त्यामुळे आज ती संस्था सुद्धा मला भूषणावं आहे.
1: आणि तुमचं कार्यही त्या संस्थेसाठी भरपूर केलेलं आहे की पायाभरणीच तुमच्याकडनं झालेली त्या संस्थेची. आणि आपल्याला सुदृढ निरामय जीवन जगण्याचा एक तो एक मंत्र त्या जागेत मिळतो. खरंच
0: नक्कीच. त्यानंतर लक्ष गेलं सिनियर लोकांना पण बरेचसे प्रॉब्लेम असतात. आणि इथे पण डॉक्टर बोपर्डीकरांनी 34 वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिक मंचचा आवडी स्थापन केलेला होता. वाटलं की आपण आता थोडं आपल्या वयाच्या लोकांच्या मध्ये रमावं म्हणून मग मी इकडे इकडचं तिकडे गेलो आणि तिथे पण मी

0: कोषाध्यक्ष म्हणून 4 वर्ष काम केलं. नावाला कोषाध्यक्ष होतो पण तुम्हाला माहिती आहे की ज्याला काम करायचं त्याला सगळेच काम,
1: सगळीच काम,
0: सगळी कामं मी केली आणि तो एक आनंदाचं 4 वर्ष मला.
1: आणि तुमचं व्यक्तिमत्वच असं आहे की तुम्ही सगळ्यांसाठी मदतीचा हात म्हणून आहे. म्हणजे सरांकडे गेलं तर तिथे आपण नाराज होऊन कधी येणार नाही अशी सगळी व्यक्तिमंडळी तुमच्या पर्यंत पोहोचतात आणि तुम्ही आशेच किरण बनता त्यांच्यासाठी.
0: नक्कीच नक्कीच.
1: आता आपण म्हणतो ना की हे रिटायरमेंटचं वय आहे, तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय सांगाल?
0: ज्येष्ठ नागरिकांनी वाचन करत राहावं, स्माईल करत राहावं, मित्रांच्याकडे जावं. बरेचसे लोक घरात राहतात, रस्त्याने जरी गेलं तरी ते स्माईल सुद्धा देत नाही, मग ते जग कसं त्यांना जवळ येणार? तर त्यांनी हॅलो हाय म्हणायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की दररोज एक जुन्या मित्राला फोन करा, एक नवीन मित्राला मिळवा, असं दररोज दोन दोन मिळाले तर आपल्याला नक्कीच खूप मित्र आणि मैत्रिणी मिळू शकतात. हे नक्कीच आहे, ते मी प्रॅक्टिकली करतो.
1: वा वा, किती छान. आणि हा खूप सुंदर मंत्र तुम्ही दिलेला आहे. आपण स्वतःहून दुसऱ्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय आपल्यापर्यंत कोणी येणार
0: नाही.
1: आणि हे वय असं असतं की आपल्याला खूप एकाकी पण वाटणार असतं, त्यामुळं आपण आपल्याला जितकं व्यस्त करून घेऊ आपण शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आपण स्थिर राहू शकतो, संतुलित राहू शकतो.
0: नक्कीच खरं आहे. आणि त्या ज्येष्ठ नागरिक मंचामधला एक अनुभव तो आहे, दरवर्षी तिथे ज्ञान विज्ञान पुरस्कार एका मोठ्या व्यक्तीला दिला जातो, तर मला अशी संधी मिळाली की डॉक्टर बालाजी तांबे यांना ज्यावेळेला पुरस्कार देण्यात आला त्यावेळेला त्यांच्या डोक्यावरती जी पगडी देण्यात आली ती माझ्या हस्ते देण्यात आली,
1: हे
0: अजून आठवतं.
1: किती छान.
0: त्यानंतर मग मी जेवढं होईल तेवढं कॉलनीसाठी करायचं म्हणून एक संस्था स्थापन केली, सर्व कल्याणम सामाजिक प्रतिष्ठान 2015 स्थापन केली, कॉलनीतले 13 लोक घेऊन. आणि मग सगळे सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले. नवरात्रामध्ये आम्ही 100-100 लोक लहान मुलापासून सगळे टिपऱ्या खेळायचो, तो एक फार वेगळा आनंद. आणि अजूनही बरेचसे कार्यक्रम चालू असतात, तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक नंतर अवेअरनेस किंवा जनजागरण आणि शैक्षणिक असे कार्यक्रम घ्यावेत असा MOU म्हणजे करार झालेला आहे. मग असं करा कुठली संस्था चालू करायची असेल त्यावेळेला चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते, ती आम्ही यथायोग्य केली आहे. आत्तापर्यंत सर्व हिशोब वगैरे मार्चपर्यंतचे सुद्धा आमचे क्लिअर आहेत. वेळोवेळी त्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्यांना भेटत असतो आणि ते लोक छान आम्हाला रिस्पॉन्स करतात, कारण आमची जी टीम आहे ती सगळी 70 वर्षाच्या मेंबर आहेत. हां, आणि सगळे ऍक्टिव्ह असल्यामुळं आमच्या जवळजवळ पुढच्या 1 वर्षाच्या कार्यक्रमांची यादी आज तयार आहे.
1: अरे विशेष, किती छान. आणि खरंच जे ज्येष्ठ मंडळी आपली मुलाखत ऐकत असतील तर त्यांना हे खूप आदर्श आहे की समजा मला घराच्या बाहेर पडता येत नाही पण मी कॉलनीपर्यंत जाऊ शकतो, तरी किती छान आहे की सगळेजण मिळून एका ठिकाणी येऊ शकतो आणि वर्षभराचा कार्यक्रम आपण आपल्यासाठी आनंद घेऊ शकतो. किती छान उदाहरण आहे हे सगळं, खूप छान.
0: आणि ज्येष्ठांसाठी एक सरकारी साहित्य देतात ते सतरंजी, कॅरम, वर्तमानपत्र, तर ते त्याच्यासाठी पण आम्ही अर्ज केलेला आहे. वेळोवेळी म्युन्सिपाल्टीचे जे कमिशनर आहेत त्या साहेबांना भेटतो, काय काय नवीन प्रकल्प आहेत त्याची मागणी करतो, त्याचं लेखी निवेदन देतो. वेळ पडली तर आमदार साहेबांना भेटतो, बघा आमच्याकडे. तर अशा रीतीनं थोडं थोडं कार्य चालू आहे, बरेचसा चांगला रिझल्ट पण मिळतो.
1: या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला व्यस्त करत असताना समाजाची ही जी जाणीव आहे तुम्हाला की म्हणजे असं म्हणतो ना की देशाने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करतो, मग फक्त देशापुरतच नाही करायचं पण आपल्या आसपासच्या जवळच्या लोकाला समाजासाठी जर काही केलं ती सुद्धा एक देशसेवाच आपल्याकडनं घडते.
0: सुरुवातच
1: खरंच आहे. आणि प्रत्येकानं जर हे ठरवलं तर आपला देश असा सुदृढ आणि निरामय होण्याला वेळ नाही लागणार. ज्येष्ठ व्यक्ती हा विचार करतो की आता मी रिटायर झालो मला काय आता माझं सगळं संपलं, तर तसं न करता तुमचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा तुम्ही हे जे आतापर्यंत सांगितलेलं आहे ते हे सगळ्यांना आदर्श आहेच आहे.
0: माझं असं मत आहे की वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क केला तर खूप चांगलं कार्य होऊ शकतं, त्यांनाही आपण काय आहो कळतं आणि आपल्यालाही कळतं की त्यांच्यामध्ये काय बोलत आणि आव्हान करतात की चला आपण सगळे म्हणून काहीतरी करूया, याला बऱ्यापैकी यश येईल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत.
1: वा किती छान. सहस्त्रचंद्र दर्शनाकडे तुमची वाटचाल होतीये, तरीही तुम्ही तुमच्याकडे जर कोणी व्यक्तीने पाहिलं, आता आपलं माध्यम आपलं असं आहे की आपण एकमेकांना दिसत नाही पण विचारांनी तुमच्या आवाजावरून सगळ्यांना हे कळलेलं आहे, पण यामध्ये सुद्धा तुम्ही इतकं म्हणजे आता ही जी तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा लाजवेल असं तुमचं काम आहे.

0: आणि प्रत्येकाला आदर्श तुम्ही आहात. तर आता पुढचं नियोजन तुमचं काय असेल?
1: गीता परिवारामध्ये पण मी जॉईन झालेलो आहे. विवेकानंद जयंतीची अनेक व्याख्यान शाळेमध्ये झाली, तिथं पण मी जात असे मदत करायला. व्याख्याते पण माणसं लागतात, तिथं मी गेलेलो आहे. आता सुद्धा शिबिर चालू आहे, तिथेही मी जातो. आणि विशेषतः भगवद्गीतेमधनं मी हे शिकलो, मोक्ष तिथं नाही आहे किंवा नरक खाली नाही आहे. आज तुम्ही आनंदी असाल तर आज तुम्हाला मोक्ष आहे. ही जी शिकवण आम्हाला मिळाली ती आम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. सध्या गायनाचा क्लास मी लावलेला आहे
0: या वयातही. अरे
1: आम्ही 10 सिनियर लोक आहोत.
0: बरोबर.
1: आधार आपुलकीचं म्हणून जो ग्रुप आहे सावडीमध्ये, त्याच्यामध्ये तिथे एका बंगल्यामध्ये सिनियर सिटीजन जातात, त्यांना जे आवडेल ते चित्र काढा, गाणं म्हणा, गप्पा मारा. तर त्यामध्ये मग आम्ही 10 जणांनी एका मॅडमला विनंती केली की तुम्ही आमचा क्लास घ्या.
0: बर, मग एखादं गाणं दोन ओळी.
1: कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी.
0: खरंच कौतुक आहे सर की तुम्ही एवढं स्वतःला व्यस्त ठेवूनही आज प्रत्येक गोष्टीत आनंद शोधता आणि आनंद देता सगळ्यांना. तर या सगळ्यामध्ये आणखी तुम्हाला काय करायचं आहे? किंवा आपण मगाशी जसं म्हणालो की राहिलेल्या गोष्टी आहेत काही
1: काही करता येण्यासारखं आहे. इच्छा तर आमच्या संस्थेचं नाव उज्ज्वल करायचं आहे. नगरमधले जे काही ऑफिसेस आहेत, चांगले ऑफिसेस, त्यांना संपर्क करायचा आहे. त्यांचे जे काही जनजागरणाचे कार्यक्रम असतील, आम्ही तुमच्याकडं येऊ किंवा तुम्ही आमच्याकडे, अशी कंडिशन घालायची. म्हणजे कुणी कोणाकडे तरी जातच. तर त्या दृष्टीनं अनेक कार्यक्रम आम्हाला मिळतात आणि ते आमच्या संस्थेचं नाव अशाने सगळे सरकारी असेल, निमसरकारी असेल, सगळीकडे होऊ शकतं. यथाशक्ती सर्वांना आमच्या संस्थेतर्फे मदत करण्याचा प्रयत्न करतो. नंतर मुख्य म्हणजे संपर्क वाढवणे वेगळ्या संस्थांशी, ते आवडेल आम्हाला. आणि खूप छान व्यक्तींशी मैत्री करणे आणि आनंद वाटणे हे का अजून करत राहायचं आहे, कारण त्याला काही मर्यादा नाही
0: आहे ते. हां,
1: आणि मुख्य म्हणजे आपल्या सावडीमध्ये एक छान जॉगिंग ट्रॅक आहे, त्याच्याबद्दल काही लेख किंवा काही असं ऑडिओ व्हिडिओ आलेलं नाही आहे. अशी इच्छा आहे की त्याचा एक व्हिडिओ घेऊन एखादा कार्यक्रम म्हणा किंवा एखादा लेख लिहावा, आणि त्याप्रमाणे चालू आहे वाटचाल. तर असं आहे.
0: वा, एवढ्या सगळ्यामध्ये तुमच्या म्हणजे ज्या प्रतिष्ठानचं नाव सुद्धा तुम्ही ठेवलेलं आहे, सर्व कल्याणम
1: सामाजिक
0: प्रतिष्ठान, त्या वाक्यातच सगळं आलेलं आहे की प्रत्येकाचं कल्याण व्हावं ही त्यामागची भूमिका आहे. आणि तुम्ही त्या दृष्टीने सगळा प्रयत्न करत आहात. आणि इतकं व्यस्त ठेवत असताना थोडंसं दिनचर्या कशी असते हे सांगूयात.
1: दिनचर्या म्हणजे मला कॉन्टॅक्ट करायला आवडतं. 5:30 उठलं की 6 मी दिनविशेष जे ते बघतो आज काय आहे, आणि सगळ्या ग्रुपवरती टाकतोय. म्हणजे मध्ये सीता जयंती होती, हे अनकॉमन या गोष्टी हे माझ्याकडनं. मग मला फोन येतात, अरे हे तर आम्हाला माहिती नव्हतं हे. मग तो एक आनंद असतो की लेट पीपल नो अबाउट इट. जागतिक वसुंधरा दिन आहे, असे अनेक दररोज काही ना काही घडत असतं. तर ते मी 6 टाकतो. आणि माझ्या लिस्टमध्ये जी कामं आहेत त्या लोकांना मी फक्त मेसेज करतो, प्लीज कॉल सुटेबल आहे. म्हणजे काय, तो डिस्टर्ब पण होत नाही. आणि मग ते योग्य वेळेला कधीतरी त्यांचा फोन येतो आणि मला जे काय सांगायचं असेल किंवा ऐकायचं असेल ते नक्की होतं. म्हणजे जवळजवळ 95% माझ्या मेसेजेस वाया जात नाहीत.
0: किती छान. घर बसल्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान करता आणि आपल्याला माध्यम सुद्धा हे मिळालेलं आहे. तर हे पण तुम्ही त्यातनं सांगितलं की माध्यम आपल्या जवळ आहेत, त्याचा सदुपयोग करायचा, दुरुपयोग करायचा नाही. आणि सदुपयोग केल्यानंतर आपल्यासाठी त्याचा किती छान फायदा होतो ह्या गोष्टी त्यातनं कळालेल्या आहेत. आणि सर संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मन तुझं शोधून पाहे. प्रत्येकाच्या मागे काही ना काही व्याप आहेत, पण ते व्याप बाजूला सारून तुमच्यासारखं व्यक्तिमत्व घडवणं हे खरंच सगळ्या तरुण पिढीला एक आदर्श आहे. आणि हे तुमचं निरामय आणि एक आनंदी जीवन आहे की तुम्ही सतत स्वतःला सक्रिय आणि खूप असं व्यस्त ठेवलं आहे. आणि व्यस्त ठेवताना सुद्धा तुम्ही तुमच्या शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, या गोष्टींवरती कुठे त्याचा परिणाम होऊन दिलेला नाही आहे. आणि तुमचं सहस्त्र चंद्र दर्शनाचा योग सगळ्यांना आम्हाला नक्कीच पाहायला मिळावा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत आजच्या या आपण मुलाखतीत आपण इथे थांबूया. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा देत आकाशवाणी परिवार आपल्याला पण या सगळ्या शुभेच्छा देत आहे. सर्व श्रोत्यांकडनंही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद आकाशवाणीचे. धन्यवाद.

0: श्रोते हो, व्यक्तिवेध कार्यक्रमात आपण ऐकत होतात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते सुधाम बटुळे. श्रोते हो, याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 8:15. 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. थोड्याच वेळात
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
5: मी आधी भारत पुत्र.
6: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनाडी या चित्रपटातलं समीर यांचं गीत साधना सरगम यांच्या स्वरात. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

0: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आनंद मिलिन यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या स्वरात. चित्रपट होता अनाडी.
1: कमी वेळा जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल आहे.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: वणक्कम.
6: नमस्कार.
7: नमस्कार.
5: राम राम.
6: अस्सलाम वालेकुम.
7: सत श्री अकाल जी.
8: या सर्वांचा अर्थ एकच.
9: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
10: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
3: बसला अनोळखी पासून बचाव करा.
4: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
5: विविधतेला एकत्र बांधणारं सूत्र
6: मी आधी भारत पुत्र.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आत्ताच आपण साजन या चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकलं, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात. संगीतकार होते नदीम श्रवण.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया विरासत या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं हे गीत। संगीत आहे अनु मलिक यांचं।

विरासत या चित्रपटातला कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया हम है राही प्यार के या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार नदीम श्रवण.

श्रोते हो, आताच आपण कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. हम है राही प्यार के या चित्रपटासाठी संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे। या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम। आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90।

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवीहवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
1: जगभरात कुठेही।
2: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन।
3: फोन गाणी हॅलो गीतबहार हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
2: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल।
3: निवेदन संपलं।
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 9:30 वाजतात। यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोतेहो, विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हम साथ साथ है या चित्रपटातलं रवींद्र रवैल यांचं हे गीत. स्वर आहे हरिहरन, घनश्याम वासवानी, प्रतिभा राव, संतोष तिवारी आणि सहकाऱ्यांचा. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं रवींद्र रवैल यांचं हे गीत. स्वर होता हरिहरन घनश्याम वासवानी, प्रतिमा राव आणि संतोष तिवारी यांचा. चित्रपट होता हम साथ साथ है.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
2: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: Now listen, girls, please understand. First things first, I only want a shirt.

श्रोतेहो, आत्ताच आपण कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी आणि चित्रपट होता हम है राही प्यार के.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक, सावेडी, अहिल्यानगर।
1: श्रोतेओ, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया ओंकारा या चित्रपटातलं रेखा भारद्वाज आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत। संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं।

0: श्रोते हो, आत्ताच आपण रेखा भारद्वाज आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकलं. ओंकारा या चित्रपटासाठी संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं.
1: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं बॉम्बे जयश्री यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हॅरिस जयराज यांचं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया राज या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं पुन्हा एकदा समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

राज या चित्रपटातल्या अलका याज्ञिक यांनी गायलेल्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ब्रह्मकुमारी या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं विश्राम बेडेकर यांचं पद.

श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं विश्राम बेडेकर यांचं पद ऐकलं. नाटक होतं ब्रह्मकुमारी. एक निवेदन आहे श्रोतेहो, तापमानाचा पारा जसजसा वाढतो आहे तसतशी उन्हाची तीव्रता वाढते आहे. या वाढत्या तापमानामुळं उष्माघाताची परिस्थिती उद्भवू शकते. नागरिकांनी याविषयी थोडीशी सावधगिरी बाळगली तर आपण स्वतःचा उष्माघातापासून बचाव करू शकतो. यासाठी भर दुपारच्या वेळी कष्टाची कामं करणं टाळावं. गरज असेल तरच या वेळेमध्ये घराबाहेर पडावं. यावेळी बाहेर पडणं अनिवार्यच असेल तर डोक्याला, कानावर पांढरं कापड गुंडाळून किंवा टोपी घालून डोळ्यांना गॉगल लावूनच बाहेर पडावं. शक्यतोवर पांढरे आणि सैलसर वस्त्र वापरावीत. या काळामध्ये भरपूर पाणी प्यावं. सरबत, ताक तसंच रसाळ फळांचं सेवन वाढवावं. या साध्या गोष्टींची खबरदारी घ्या आणि स्वतःचा उष्माघातापासून बचाव करा. श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं पद. विदूषक या नाटकासाठी संगीत आहे श्रीनिवास खडे यांचं.

0: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात।
1: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो, तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो।
0: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15।
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
2: श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवमाणूस या नाटकातलं छोटा गंधर्व यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पद।

श्रोतेहो देवमाणूस या नाटकातलं छोटा गंधर्व यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पद आत्ताच आपण ऐकलं. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद. नाटक आहे मानापमान.

श्रोतेहो, आत्ताचं पण आशा भोसले यांनी गायलेलं मानाभमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गोविंद पल्लाळ देवल यांचं पद. नाटक आहे संशय कल्लोळ.

श्रोते हो, आत्ताच आपण संशय कल्लोळ या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद ऐकलं. गायक आणि संगीतकार होते वसंतराव देशपांडे. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सत्तेचे गुलाम या नाटकातलं मामा वरेरकर यांचं पद अलकनंदा वाडेकर यांच्या स्वरात. संगीत आहे अनंत दामले यांचं.

श्रोतेहो, अलकनंदा वाडेकर यांनी गायलेलं सत्तेचे गुलाम नाटकातलं पदापण ऐकलं आणि या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पाहुणी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत राम कदम.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. चित्रपट होता पाहुणी.
1: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
2: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
1: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
2: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
1: आणि महत्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा,
2: कारण तात्पुरत्या प्रसिद्धीपेक्षा कायमचं अपंगत्व हे खूप त्रासदायक आहे.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रानपाखरं या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं, आशा भोसले आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं पिंजरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:15 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला सलील कुलकर्णी, विभावरी आपटे जोशी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी आणि कमलेश भडकमकर यांचं.

श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत सलील कुलकर्णी आणि कमलेश भडकमकर यांनी संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं गीत, सलील कुलकर्णी आणि विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेलं शिरीष देशपांडे यांचं गीत. संगीत आहे माधुरी नाईक यांचं.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव. आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वाणी जयराम यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं गीत. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. मशाल चित्रपटासाठी संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

रवींद्र साठे यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी आणि चित्रपट होता सामना. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 12:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्यामकांत वाघमारे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

गल पिकवा कुणी माझा राया लक्षण पण शिकवा कुणी माझा राया।

0: ಮಗಳ ಸಿಕ್ಕುವ ಹುಣ್ಣಿಮಾಚಾರಾಯ ಲಕ್ಷಾನುಪನ ಸಿಕ್ಕುವ ಹುಣ್ಣಿಮಾಚಾರಾಯ ಲಕ್ಷಾನುಪನ.
1: सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. श्रोतेहो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे. गीत आहे विठ्ठल उमप यांचंच, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शाहीर विठ्ठल उमप यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. आणि दुपारी 12:15 कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर दुपारी 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते, आजच्या या प्रसारणातून मी महेश्वरी मिसाळ आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

मैत्रिणींनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत, आपली पावलं जो ठामपणे

0: टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा. लेफ्टनंटपदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला, जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंटपदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर ॲथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या पिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड, गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केलं, ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
2: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युएल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता. त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प्ट व आर्मीचे 2 अटेम्प्ट झाले. या 7 अटेम्प्टमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटर्न एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि 1 मेरिट इन झाले. 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBAची तयारीसुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल, व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
2: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळं माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत, ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है, तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं फौज प्लस खेळाचं.

0: अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
0: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी आजोबा आई वडील चुलते लहान भाऊ बहीण हे मला नेहमी म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो आई असू दे नसू दे ती असते माझ्यासोबत, की हे खायला घेऊन जा ते खायला घेऊन जा, या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली, की तू हे वापरू शकतेस ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये, तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला, की हा 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची निवड प्रक्रिया कशी आहे, याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव ND आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुलांना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट्स असतात, ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते, मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री FCAT थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड, त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा, आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड, त्यांचा इंटरव्ह्यू होतो. डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केले कॉमर्स आर्ट्स सायन्स तिन्हीमध्ये किंवा लॉ, ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, 2 स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची. रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो आणि ती स्टोरी 10 ते 15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क, मग त्याला मनस वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे, एकाच जागी बसून आपल्याला 4 च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट, ग्रुप डिस्कशन पण असतं.

0: टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो. त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचा लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला अर्धा तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालं आहे, काय घडलं आहे, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्या मागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात, स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोकं रेकमेंड झाले. रेकमेंडेशननंतर जे लोकं रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो, युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची. त्याच्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात. 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. ह्या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत. वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काहीही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोकं मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे, तर

0: त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान दोन टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची एक वर्षाची फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. एन डी एमध्ये ती 6 टर्म असते आणि आय एम ए इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगचा फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून पी टी, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कम्प्युटर सायन्समध्ये जे आय टीमध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत. त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो. अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक्स शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथं करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर, 12 किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40-50-55 जे असेल ते 20 किलो 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूट वरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रीडिंग करतो आम्ही. मॅप रीडिंग थ्रूच एक चेक पॉईंट दुसऱ्या चेक पॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10-15 जणांचा एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इथपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रूट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळे माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता, जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम. ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 असला पाहिजे ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्त्वाची आहे आयुष्यात. कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे, इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत त्यांना देण्यासाठी, खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून. त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही, त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते.

0: त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहित होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभोवती खूप लोकं असायचे घरातले, आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ऑब्व्हियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचा फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईने जे बनवलं ते खायला चालू करा. त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी तर ती प्लीज आपल्या आईवडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता. ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार. तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटते ते करत राहावा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. ह्या सैन्यातल्या घटना, हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट

0: आणि आपली माया ह्या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली याविषयी सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये
1: तिला? साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे, कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो. तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत, कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची. अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे, साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली. त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडं जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची, त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इवन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती, कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथंसुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
2: मैत्रिणीनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
3: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही काय नाही, आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना तर तिचे 100% नंबर येणार ह्या अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टाद वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही, ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
1: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ॲक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ती मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणती असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको, फक्त जॉबच कर, असं जर म्हटलं तर 100%

0: मुलं खचू शकतात, त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्यावेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
1: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा, ऐसी बुद्धी दयानंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी ॲट 90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.
2: नवी चेतना देत असे नवाशांची पूर्ण

0: नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड, कधी नंदियाल नंदीतट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं।
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा, हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चेले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे। आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे।
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते। मी साधारण येता 8 वी पासून म्हणजे 63 ते 61 पासून रेडिओ ऐकतो। रेडिओ ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे। आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ती जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब आहे। या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊ।

0: सर्वांवर करून अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे. श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते. त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि कळानुरूप राहते. श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो. आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे.
1: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखनी सादर करण्याची संधी दिली. कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
2: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं.
1: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे.
2: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत.
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं. आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते. ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. ह्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. ह्या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा, कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे. त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
4: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार.

0: मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते, ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले. ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्त्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
3: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाची डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितीज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
2: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
4: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी.

0: मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि एफ एम रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत माझी वाहिनी आकाशवाणी आणि एफ एम वाहिनी.
1: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्त्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
2: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले,
3: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेचे अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीचे पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागं होतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेले एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
1: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
2: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
1: लेखकांच्या लेखणीतून
2: आणि श्रोत्यांच्या मनातून
1: निरंतर
2: अविरत.
4: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: Hồng Mì.
1: मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची, तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन, तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात

0: ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, UAE, कुवेत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या NINRC चे प्रमुख N रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल K कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी

करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज ईडीनं त्यांचं कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या संध्याकाळच्या प्रसारणसभेत मी संजय वैरागर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आजच्या सायंकालीन प्रसारणसभेला सुरुवात करत आहोत मिक्स मसाला या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उद्याचा संसार या नाटकातलं पंडित शिवानंद पाटील यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद.

0: प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद आताच आपण ऐकलं. सर होता पंडित शिवानंद पाटील यांचा, तर नाटक होतं उद्याचा संसार.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
2: वासली,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: कमी वेळा जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं गीत. संगीतकार आहेत अभिजित राणे.

0: अभिजित राणे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं. स्वर होता श्रेया घोषाल यांचा. मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुणाल गांजावाला, सुनिधी चव्हाण आणि सकरांनी गायलेलं भागम भाग या चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत प्रीतम.

0: प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं समीर यांचं. गायलं होतं कुणाल गांजावाला, सुनिधी चव्हाण आणि सहकाऱ्यांनी. तर चित्रपट होता भागम भाग.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
6: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: फसला. अनोळखी पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: मिक्स मसाला या कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधी माणसं. या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद घन.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं योगेश यांचं, संगीतकार होते आनंदघन, तर चित्रपट होता साधी माणसं. या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे। या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम। आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90।

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी.

8:15 या वेळेत आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.

येतात. बर्ड मायग्रेटरी बर्ड माफ करा बर्ड डे याविषयी माहिती सादर करत आहेत सुधाम भटुळे.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी तन्वी पारेकर युववाणी या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो निसर्ग, विज्ञान आणि आपल्या पर्यावरणाच्या संतुलनाशी घट्ट जोडलेला आहे. आपला आजचा विषय आहे वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे. हा दिवस जगभरात मे आणि ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो आणि 2026 मध्ये तो 9 मे रोजी पाळण्यात आला आहे. या उपक्रमामागचा उद्देश स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचं संरक्षण, त्यांच्या निवासस्थानांचं जतन आणि समाजात जागरूकता वाढवणं हा आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास आजचा नाही, 19व्या शतकात यावर गंभीर संशोधन सुरू झालं. 1822 मध्ये जर्मनीमध्ये एक विशेष घटना घडली जिथे एका स्टॉर्क पक्ष्याच्या शरीरात आफ्रिकेत वापरल्या जाणाऱ्या भाल्यासारखी वस्तू आढळली. यामुळे हे स्पष्ट झालं की हा पक्षी आफ्रिकेतून युरोप पर्यंत उडत आला होता. या घटनेला फाइल स्टॉर्क असं नाव दिलं गेलं आणि त्यानंतर स्थलांतराच्या संकल्पनेला वैज्ञानिक आधार मिळाला. 2006 साली युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसीज यांनी मिळून वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे हा उपक्रम जागतिक स्तरावर सुरू केला. तेव्हापासून दरवर्षी एक वेगळी थीम घेऊन विविध देशांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. या थीम्सचा मुख्य उद्देश एकच असतो, पक्षी संपूर्ण जगाला जोडणारे दूत आहेत. स्थलांतर हा निसर्गातील अत्यंत अचूक आणि नियोजनबद्ध प्रकार आहे. अनेक पक्षी दरवर्षी 1000 किलोमीटरचा प्रवास करतात आणि तोही कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय. मानवाला नवीन ठिकाणी जाण्यासाठी नकाशा किंवा नॅव्हिगेशन सिस्टीम लागतो, पण पक्षी स्वतःच्या नैसर्गिक क्षमतेवर अवलंबून राहतात. या प्रवासामागे ठोस कारण असतात, अन्नाची उपलब्धता, हवामानातील बदल आणि सुरक्षितता. या गोष्टी पक्ष्यांना स्थलांतर करण्यास प्रवृत्त करतात. जेव्हा एखाद्या प्रदेशात थंडी तीव्र होते किंवा अन्न कमी पडतं तेव्हा पक्षी उबदार आणि अनुकूल ठिकाणी जातात. सायबेरिया सारख्या अत्यंत थंड प्रदेशातून अनेक पक्षी भारतात येतात. भारतातील विविध जलस्रोत, तलाव आणि नदी किनारे त्यांच्यासाठी योग्य ठरतात. महाराष्ट्रातही हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात, ज्यामुळे निसर्गप्रेमींना त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. मित्रांनो, भारत हा सेंट्रल एशियन फ्लायवे या महत्वाच्या मार्गावर असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी विशेष महत्वाचा देश मानला जातो. या मार्गावरून दरवर्षी लाखो पक्षी प्रवास करतात. फ्लेमिंगो, बार हेडेड गूज आणि विविध प्रकारचे डक्स हे त्यातील काही प्रमुख उदाहरणं आहेत. परंतु या प्रक्रियेवर अनेक संकटही येतात. हवामान बदलामुळे तापमानातील अनियमितता वाढत आहे, प्रदूषणामुळे जलस्रोत दूषित होत आहेत आणि जंगलतोडीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. या सगळ्या घटकांचा त्यांच्या स्थलांतरावर नकारात्मक परिणाम होत आहे. जर ही परिस्थिती बदलली नाही तर भविष्यात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पर्यावरणातील संतुलन बिघडू शकतं, कारण पक्षी इकोलॉजिकल सिस्टीम मध्ये महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच या दिवसाचं महत्व खूप मोठं आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की निसर्गाचं रक्षण करणं ही केवळ जबाबदारी नाही तर ती गरज आहे. आपणही काही सोप्या कृतीमधून या प्रयत्नात योगदान देऊ शकतो, जसं की पाण्याची भांडी ठेवणं, झाडं लावणं आणि प्लास्टिकचा वापर कमी करणं. या गोष्टी पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरतात. मित्रांनो, एक विचार स्वतःला नक्की विचारा, आपण शेवटचं कधी निसर्गाकडे लक्ष दिलं? कधी शांतपणे आकाशाकडे पाहिलं? कदाचित उत्तर आपल्याला स्वतःबद्दल खूप काही सांगेल. श्रोते हो, आपण या दिवसाची ओळख, त्यामागचं महत्व आणि इतिहास समजून घेतला. आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया जो सर्वांना आकर्षित करतो, पक्ष्यांचं स्थलांतर नेमकं कसं घडतं? मित्रांनो, पक्ष्यांसाठी हा प्रवास साधा नसतो, तो काटेकोर

केवळ नियोजन, अचूक वेळ आणि प्रचंड शारीरिक क्षमतेवर आधारित असतो. अनेक प्रजाती दरवर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करतात आणि हे करताना त्यांच्याकडे ना नकाशा असतो ना कोणतेही डिजिटल साधन. उदाहरण घ्यायचं झालं तर आर्क्टिक टर्न हा पक्षी दरवर्षी पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतो. हा प्रवास इतका मोठा असतो की तो जगातील सर्वात लांब स्थलांतर मानला जातो. आता प्रश्न असा उभा राहतो की एवढ्या मोठ्या अंतरावर दिशा नक्की ठरते कशी? संशोधनातून असं दिसून आलं आहे की पक्षी एकाच वेळी अनेक संकेतांचा वापर करतात. दिवसाच्या वेळी ते सूर्याच्या स्थितीकडे लक्ष देतात, तर रात्री आकाशातील ताऱ्यांच्या पॅटर्नवरून दिशा ठरवतात. यासोबतच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची जाणीव त्यांना मार्गदर्शन करते. या चुंबकीय संवेदन क्षमतेला मॅग्नेटो रिसेप्शन असं म्हणतात. पक्ष्यांच्या शरीरात अशा विशेष पेशी असतात ज्या त्यांना पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डची दिशा समजवण्यास मदत करतात. त्यामुळं ते कुठं आहेत, कुठं जायचं आहे याचा अंदाज त्यांना सतत येत राहतो. रात्री उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये ताऱ्यांवर आधारित दिशा ठरवण्याची क्षमता विशेषत्वाने दिसते. पोलॅरिस या ताऱ्याचा उपयोग करून ते उत्तर दिशा ओळखतात आणि त्यानुसार पुढील मार्ग आखतात. याशिवाय त्यांच्या स्मरण शक्तीची ताकदही विलक्षण असते. नद्या, डोंगर रांगा, समुद्र किनारे अशा भौगोलिक वैशिष्ट्यांचा वापर करून ते आपल्या मार्गाची ओळख ठेवतात. वर्षानुवर्षे ते त्याच मार्गाने परत येतात, म्हणजेच त्यांच्या मेंदूमध्ये हा संपूर्ण मार्ग नोंदवलेला असतो. वेळेचं नियोजनही अत्यंत अचूक असतं. हवामानातील बदल, अन्नाची उपलब्धता आणि प्रजननाचा कालावधी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते स्थलांतराचा योग्य क्षण निवडतात. इतक्या मोठ्या प्रवासासाठी ऊर्जा साठवणं गरजेचं असतं, त्यामुळे उड्डाणापूर्वी ते मोठ्या प्रमाणात अन्न घेतात आणि शरीरात चरबी साठवतात. हीच साठवलेली ऊर्जा त्यांना सतत उडण्यासाठी मदत करते. काही प्रजाती तर अनेक तास अखंड उड्डाण करतात. मित्रांनो, आपल्या दैनंदिन अनुभवाशी तुलना केली तर 2-3 तासांचा प्रवासही आपल्याला थकवतो, पण पक्ष्यांची सहनशक्ती यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असते. उंचीच्या बाबतीतही काही पक्षी अत्यंत विलक्षण आहेत. बार हेडेड गूज हिमालयासारख्या उंच पर्वतरांगावरून उडतो, जिथे ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं. तरीही त्याची शारीरिक रचना त्याला अशा परिस्थितीत टिकून राहण्यास सक्षम बनवते. वाऱ्याचाही ते हुशारीनं उपयोग करतात. अनुकूल वाऱ्याचा आधार घेत ते उड्डाण सुलभ करतात, तर प्रतिकूल परिस्थितीत दिशा बदलून ऊर्जा वाचवतात. आजच्या काळात वैज्ञानिकांनी या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास अधिक अचूकपणे करण्यासाठी GPS ट्रॅकर्स आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यामुळे त्यांच्या मार्गांची, थांबण्याच्या ठिकाणांची आणि प्रवासाच्या कालावधीची माहिती मिळते. मित्रांनो, तुलना करायची झाली तर आपण मोबाईल शिवाय रस्ता चुकतो, पण पक्षी नैसर्गिक संकेतांवर आधारित संपूर्ण पृथ्वीचा प्रवास पूर्ण करतात. एकंदर पाहिलं तर स्थलांतर ही केवळ हालचाल नाही, तर निसर्गातील अचूकता, शिस्त आणि सहनशक्तीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि शेवटी एक विचार मनात येतो, जिथं आपण तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत तिथं हे पक्षी अजूनही निसर्गाच्या संकेतांवर विश्वास ठेवून आपला मार्ग शोधतात. मित्रांनो, पुढील माहिती जाणून घेण्यापूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मंडळी. आत्तापर्यंत आपण पक्ष्यांच्या स्थलांतरामागचं विज्ञान, त्यांच्या नॅव्हिगेशनची विलक्षण क्षमता जाणून घेतली. आता या प्रक्रियेचा आपल्या देशाशी आणि विशेषत आपल्या आसपासच्या वातावरणाशी असलेला संबंध पाहूया. श्रोते हो, दरवर्षी जगाच्या विविध भागांतून असंख्य पक्षी भारताच्या दिशेनं प्रवास करतात. हा प्रवास अनियमित नसतो तर ठराविक मार्गांवर आधारित असतो. या निश्चित मार्गांना फ्लायवेज असं म्हटलं जातं. प्रत्येक फ्लायवे हा अनेक देशांना जोडणारा एक नैसर्गिक कॉरिडॉर असतो, ज्याचा वापर पक्षी पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. भारताच्या दृष्टीनं सेंट्रल एशियन फ्लायवे अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा मार्ग उत्तरेकडील थंड प्रदेशांपासून सुरू होऊन मध्य आशियातून भारतात प्रवेश करतो आणि पुढे दक्षिणेकडील प्रदेशांपर्यंत पोहोचतो. या मार्गावर दरवर्षी विविध प्रजातीचे पक्षी स्थलांतर करतात आणि काही काळासाठी भारतात थांबतात. भारत या पक्ष्यांसाठी केवळ मार्गातील एक टप्पा नाही, तर त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण उपलब्ध करून देणारा देश आहे. इथल्या हवामानामुळं, जलस्रोतांमुळं आणि अन्नाच्या उपलब्धतेमुळं अनेक पक्षी हिवाळ्यात भारताची निवड करतात. आपल्या देशात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये अनेक आकर्षक प्रजातींचा समावेश होतो. फ्लेमिंगो हे पक्षी मोठ्या तव्यांमध्ये दिसतात आणि किनारी भागांमध्ये विशेषतः आढळतात. बार हेडेड गूज हा पक्षी अत्यंत उंच प्रदेश ओलांडून भारतात पोहोचतो, ज्यामुळं त्यांची क्षमता अधिक ठळकपणे दिसून येते. काही प्रजाती मात्र कालांतरानं दुर्मिळ होत चालल्या आहेत. हे पर्यावरणीय बदलांचं सूचक आहे. महाराष्ट्रातही स्थलांतरित पक्ष्यांची उपस्थिती स्पष्टपणे जाणवते. किनारी भाग, खारफुटी क्षेत्र आणि तलाव या ठिकाणी हिवाळ्यातील विविध पक्षी दिसतात. अशा ठिकाणी पक्ष्यांचं निरीक्षण करणं निसर्गाशी जणू जवळून संवाद साधण्यासारखंच असतं. मित्रांनो, या प्रवासात पक्षी सतत उडत राहत नाहीत. ते मध्ये मध्ये विश्रांतीसाठी काही ठिकाणी थांबतात, जिथे त्यांना अन्न मिळतं आणि ऊर्जा परत मिळवता येते. या थांब्यांना स्टॉप ओव्हर साईट्स असं म्हटलं जातं आणि त्यांचं महत्व अत्यंत मोठं असतं. जर ही ठिकाणं नष्ट झाली तर संपूर्ण स्थलांतराची साखळी विस्कळीत होऊ शकते. आजच्या घडीला या मार्गांवर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शहरी विस्तारामुळं नैसर्गिक जागा कमी होत आहेत, पाण्याचं प्रदूषण वाढत आहे आणि हवामानातील बदलांमुळं पक्ष्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. या सगळ्यांमुळं त्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत. स्थलांतरित पक्षी कोणत्याही एका देशापुरते मर्यादित नसतात. ते अनेक सीमारेषा ओलांडतात, त्यामुळं त्यांचं संरक्षण हे जागतिक स्तरावरचं काम ठरतं. आजच्या काळात पाहिलं तर

0: आपण एका प्रवासासाठी मोठी तयारी करतो, पण पक्षी कोणत्याही औपचारिक परवानगीशिवाय खंड ओलांडतात. या गोष्टीत त्यांच्या नैसर्गिक क्षमतेचं अप्रतिम दर्शन घडतं. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या तलावाजवळ उभं राहून या पक्ष्यांकडे पाहतो, तेव्हा तो केवळ एक दृश्य अनुभव नसतो, तर निसर्गाच्या जटिल आणि सुंदर व्यवस्थेचं जिवंत उदाहरण असतं. मित्रांनो, एक विचार करा, जर हे स्थलांतर थांबलं तर आपल्या परिसरातील जैवविविधता किती बदलून जाईल. शांतता वाढेल, पण त्या शांततेत एक प्रकारची पोकळी जाणवेल. यामुळेच या पक्ष्यांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. ते आपल्या प्रदेशात येतात कारण त्यांना इथे अनुकूल परिस्थिती मिळते, आणि ती परिस्थिती टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण या पक्ष्यांसमोर उभे राहिलेले धोके, हवामान बदलांचा प्रभाव आणि अलीकडील काही महत्वाच्या घडामोडी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आतापर्यंत आपण स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास आणि त्यामागचं विज्ञान समजून घेतलं, पण आता आपण या वास्तवाकडे पाहूया जे चिंताजनक आहे. हा अद्भुत नैसर्गिक प्रवास आज अनेक अडचणींना सामोरा जात आहे. श्रोते हो, गेल्या काही दशकात मानवी विकासाच्या वेगानं निसर्गावर मोठा ताण आणला आहे. उद्योग, शहरे आणि पायाभूत सुविधा वाढल्या, पण त्यासाठी वापरली गेलेली जमीन ही अनेकदा पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाची होती. विशेषतः पाणथळ भाग, तलाव आणि नदीकाठ हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यावश्यक असतात. हे भाग कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रवासातील विश्रांतीची साखळी तुटू लागली आहे. हवामानातील बदल हा दुसरा गंभीर मुद्दा आहे. तापमानातील अस्थिरता आणि ऋतूंच्या बदलत्या वेळापत्रकामुळे पक्ष्यांच्या स्थलांतराच्या वेळेत विस्कळीतपणा दिसतो. काही प्रजाती अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचतात, तर काही उशिरा, आणि या वेळेतील फरकामुळे त्यांना अन्न मिळण्यात अडचणी येतात. पाण्याची गुणवत्ता खालावणं चिंतेची बाब आहे. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक पदार्थ आणि प्लास्टिक यामुळे जलस्रोत दूषित होत आहेत. त्याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या आरोग्यावर होतो. काही वेळा ते अन्न समजून घातक पदार्थ खातात, ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो. रात्रीच्या वेळी शहरांमध्ये असलेला कृत्रिम प्रकाश स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी मोठा अडथळा ठरतो. आकाशातील नैसर्गिक दिशादर्शक अस्पष्ट झाल्यामुळं त्यांची दिशा चुकते. यामुळे अनेक पक्षी इमारतींवर आपटतात किंवा चुकीच्या मार्गावर जातात. याशिवाय मोठ्या वाऱ्याच्या टर्बाईन्स, उंच वायर लाईन्स आणि काचांच्या इमारती या देखील त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण करतात. या सगळ्या गोष्टी मानव निर्मित असल्या त्यांचा परिणाम नैसर्गिक प्रक्रियेवर होत असतो. मित्रांनो, अन्न साखळीतील बदल ही महत्वाचा घटक आहे. कीटकांची संख्या कमी झाली तर त्यावर अवलंबून असणाऱ्या पक्ष्यांना अन्नाची कमतरता भासते, त्यामुळं त्यांच्या प्रवासाची यशस्वीता कमी होते. हे सगळं ऐकताना एक गोष्ट लक्षात येते, समस्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा परिणाम एकाच दिशेने जातो, आणि तो म्हणजे पक्ष्यांच्या अस्तित्वावर. आजकाल आपण आपल्या सोयीसाठी केलेले बदल इतके वाढले आहेत की त्यांचा परिणाम आता निसर्गावर स्पष्ट दिसू लागला आहे. पक्षी हे केवळ सौंदर्य वाढवणारे घटक नाहीत, ते परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत. बिया पसरवणं, कीटकांचं नियंत्रण ठेवणं आणि पर्यावरणाचा समतोल राखणं या सर्व भूमिका ते पार पाडतात. जर ही साखळी कमकुवत झाली तर त्याचे परिणाम दीर्घकालीन असतील, आणि म्हणूनच आजची परिस्थिती आपल्याला सावध करते. आपण जर या बदलांकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात निसर्गाचा हा सुंदर पैलू कमी होत जाईल. पण अजूनही वेळ गेलेली नाही. समजून घेणं हीच बदलाची पहिली पायरी आहे. आपण आतापर्यंत स्थलांतरित पक्ष्यांचा विलक्षण प्रवास, त्यामागील वैज्ञानिक प्रक्रिया, आपल्या देशातील त्यांची उपस्थिती आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. आता चर्चेचा केंद्रबिंदू एकच, आपण या परिस्थितीत नेमकी कोणती भूमिका निभावू शकतो. मित्रांनो, आता आपण या भूमिकेची माहिती घेऊया एका सुंदरशा गाण्यानंतर.
1: फिटे अंधाराचे जाळे,

नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, आपल्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम संरक्षण ही संकल्पना केवळ धोरणांपुरती मर्यादित नसून ती दैनंदिन वर्तनात उतरवावी लागते. पर्यावरणाशी संबंधित प्रत्येक निर्णयाचा परिणाम परिसंस्थेवर होत असतो आणि त्यात पक्षांचं अस्तित्वही गुंतलेलं असतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था विविध देशांमध्ये समन्वय साधून स्थलांतरित प्रजातीचं संरक्षण मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. या उपक्रमांमुळे वेगवेगळ्या देशांमधील मार्ग, अधिवास आणि प्रजातीचं निरीक्षण सुसंगत पद्धतीनं केलं जातं. भारतानेही या दिशेने ठोस पावलं उचलत स्थलांतर मार्ग आणि संबंधित अधिवास जपण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. पण व्यापक प्रयत्न इतकंच महत्व वैयक्तिक कृतींनाही आहे. आपल्या परिसरातील पानवठे, तलाव, हिरवळींची स्वच्छता राखणं ही एक मूलभूत जबाबदारी आहे. प्लास्टिक किंवा इतर कचरा टाळल्यानं अनेक पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात घराजवळ पाण्याची छोटी व्यवस्था ठेवणं हे साधं पण प्रभावी पाऊल ठरू शकतं. या छोट्या स्रोतांमुळे अनेक पक्ष्यांना विश्रांती आणि पुनर्भरणाची संधी मिळते. वनस्पती संवर्धन ही दुसरी महत्वाची दिशा आहे. स्थानिक जातींची झाडं लावणं, त्यांची देखभाल करणं, यामुळे नैसर्गिक अधिवास पुन्हा तयार होतो. अशा जागा पक्ष्यांसाठी सुरक्षित निवासस्थान बनतात. जनजागृतीचा प्रभाव दीर्घकालीन असतो. आपल्या सभोवतालच्या लोकांशी संवाद साधून या विषयांचं महत्व पटवून देणं आवश्यक आहे. माहितीचा प्रसार जितका वाढेल तितकं संरक्षण अधिक प्रभावी होईल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर या प्रक्रियेला हातभार लावू शकतो. विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदी ठेवणं, निरीक्षण शेअर करणं किंवा प्रजातींची ओळख पटवणं या संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होते. अशा प्रकारे सामान्य नागरिकही वैज्ञानिक प्रक्रियेचा भाग बनू शकतात. मित्रांनो, आपण दररोज अनेक गोष्टी शेअर करतो, पण निसर्गाशी संबंधित माहिती शेअर केली तर त्याचा परिणाम अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो. भावनिक पातळीवर पाहिलं तर स्थलांतरित पक्षी आपल्याला परस्परावलंबित्वाची जाणीव करून देतात. ते सीमा ओलांडतात, वेगवेगळ्या भूभागांमधून जातात आणि प्रत्येक ठिकाणाशी जोडले जातात. त्यांचा प्रवास आपल्याला सांगतो की पृथ्वी ही एकसंध प्रणाली आहे. जेव्हा एखादा पक्षी आपल्या प्रदेशात येतो तेव्हा तो पक्षी त्या जागेच्या सुरक्षिततेवर अवलंबून असतो. त्या विश्वासाला न्याय देणं ही मानवी जबाबदारी ठरते. एक क्षण शांतपणे विचार करा. निसर्गातला समतोल राखला तर हा प्रवास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, अन्यथा ही दृश्य केवळ नोंदींमध्येच उरतील. म्हणूनच आजपासून जाणीवपूर्वक छोटे बदल स्वीकारणं आवश्यक आहे. पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली निवडणं, संसाधनांचा वापर जबाबदारीने करणं आणि निसर्गाशी संवेदनशील नातं ठेवणं हीच खरी दिशा आहे. मित्रांनो, आजची ही भेट आपल्याला एका वेगळ्याच जाणीवेकडे घेऊन

म्हणाली, आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांच्या कथेकडून आपण पृथ्वीशी असलेलं आपलं नातं नव्याने अनुभवायला शिकलो. या क्षणी स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. आपण ज्या पर्यावरणात जगतो त्याचं संतुलन राखण्यासाठी आपण किती सजग आहोत. स्थलांतर करणारे पक्षी आपल्याला एक महत्वाची गोष्ट दाखवतात, सहजीवन. ते वेगवेगळ्या प्रदेशांमधून प्रवास करतात पण कुठेही ताबा घेत नाहीत. ते फक्त निसर्गांच्या नियमांनुसार जगतात. त्यांच्या या वागण्यातून संतुलनाची खरी व्याख्या समोर येते. मित्रांनो, जेव्हा एखादा पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या परिसरात उतरतो तेव्हा तो त्या जागेच्या सुरक्षिततेवर अवलंबून असतो. त्या क्षणात मानव आणि निसर्ग यांच्यात एक न बोललेला करार तयार होतो, तो म्हणजे संरक्षणाचा. कल्पना करा, जर हा प्रवास थांबला तर आकाशाची ओळख बदलून जाईल आणि निसर्गातील हालचालींचा तो लयबद्ध ताल कमी होईल. मित्रांनो, दैनंदिन धावपळीत आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. शांतता अनुभवणं, निसर्गाकडे लक्ष देणं किंवा पक्ष्यांच्या उपस्थितीची जाणीव ठेवणं, या साध्या गोष्टी मागे पडतात. पण याच गोष्टी आपल्या जगण्याला अर्थ देतात. श्रोते हो, बदलाची सुरुवात मोठ्या निर्णयांनीच होते असं नाही. जाणीवपूर्वक घेतलेली लहान पावलंही दीर्घकाळात प्रभावी ठरतात. पर्यावरणाशी सुसंगत सवयी अंगीकारणं, संसाधनांचा योग्य वापर करणं आणि निसर्गाशी जोडलेलं राहणं हीच खरी दिशा आहे. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की पृथ्वी ही केवळ आपली नाही तर असंख्य जीवसृष्टीची आहे. त्या सगळ्यांसोबत समतोल राखणं हेच शाश्वततेचं खऱ्या अर्थानं पालन आहे. मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहाल तेव्हा त्या उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये केवळ सौंदर्य नाही तर जिद्द, सातत्य आणि निसर्गाशी असलेली नाळही दिसेल. म्हणूनच या क्षणापासून एक जाणीव मनात ठेवा, निसर्गाचं रक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे duty room ahillanagar@gmail.com. आम्ही आहोत यूट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर AIR अहिल्यानगर या नावानं. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आणि नव्या दृष्टिकोनासह. धन्यवाद.

युवावाणी कार्यक्रमात आत्ताच आपण वर्ल्ड मायग्रेटरी बर्थ डे याविषयी माहिती ऐकलीत. सादर करते होते सुदाम बटुळे, तर कार्यक्रम होता युवावाणी.

0: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 8:15 ऐकायला विसरू नका कार्यक्रम व्यक्तिभेद 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. तर चित्रपट पवनाकाठचा धोंडी.

0: पवनाकाठचा धोणी या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. शांता शेळके यांचं, स्वर होता उषा मंगेशकर यांचा.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो?
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया देव माणूस या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. स्वर होता आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता देव माणूस. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत देसाई, तर चित्रपट लक्ष्मण रेषा.

लक्ष्मण रेषा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. संगीतकार होते वसंत देसाई. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं संसार या चित्रपटातलं गीत. गायला आहे सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी.

वर्षा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. संसार या चित्रपटासाठी संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम, तर चित्रपट पाहुणी.

0: मोहम्मद अजीज आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. संगीतकार होते अनिल मोहिले. तर चित्रपट होता जीवा सखा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
4: मी आधी भारतपुत्र.

0: 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा,
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी.

0: रोग, मूत्र विकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर।
2: दर रविवारी सकाळी 8:30 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य। प्रख्यात हृदय रोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य।
3: आता ऐकूया एक निवेदन। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी मिळू इच्छिणाऱ्या आय टी आय, एम सी व्ही सी,

0: आता ऐकूया एक निवेदन.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी मिळू इच्छिणाऱ्या ITI, MCVC, MSBVE प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसंच SSC उत्तीर्ण उमेदवारांना आवाहन करण्यात येते की डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग DGT मार्फत देशभरात नॅशनल अप्रेंटिसशिप मेळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमान्वये कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर संस्थेत दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी 10:30 ते 5:00 या वेळेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून तेथे आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकद्वारे अथवा QR कोडद्वारे आपले रजिस्ट्रेशन करावे आणि 10वी उत्तीर्ण गुणपत्रक, ITI उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड इत्यादी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतिसह या भरती मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगरचे प्राचार्य KA जहागीरदार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जाधव SV यांनी केले आहे. निवेदन संपलं.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे। या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम। आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90।

0: विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.
1: आपण ट्यून केले 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे संजय वैरागर. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 लोकसंगीताचा कार्यक्रम. यात आज आपण ऐकणार आहोत अभंग आणि गवळण. सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यात आज सुरुवातीला गहू पिकाचे उच्च उत्पादन आणि विविध पिकांचे अनुभव याविषयी कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी रवींद्र कुंकू

डोळ्यांची मुलाखत सादर करते आहेत सुधाम भटुळे. व्यक्तिभेद या कार्यक्रमात रात्री 8 वाजता सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य याविषयी डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत सुधाम भटुळे. 8:35 सुगम संगीत, 9 वाजता आपकी पसंत. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा रात्री 10 वाजता आणि रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित आर के सूर्यनारायण यांचं गायत्री विनावादन. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आहे रविवार, अर्थात 10 मे 2026. उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. दिनविशेष 6:25. 6:30 कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन, लेखक शिवाजी काळे. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल सकाळी आणि संध्याकाळी 6:35. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात अंजन वृक्ष याविषयी माहिती. बेंद्रे हॉस्पिटल अर्ग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 7:45 हातापायाला मुंग्या येणे, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शाह यांची मुलाखत. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सचिन लाडोळे. मॅकेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक समीर दानी. 7:00 आजचा सुविचार. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. सुगम संगीत ऐकू शकाल 7:50 आणि रात्री 8:35. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीत 8:20. छोट्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालमेळा 8:40. उदयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका. सादर करते आहेत सुधाम भटुळे. याच कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण होईल उद्या रात्री 8:15. हिंदी चित्रपट संगीत 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील 9:30 ते 10:00 आणि 1:00 ते 5:00. दरम्यान 10:00 हिंदी चित्रपट संगीत. स्नेहांकित हा श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम 10:15. 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. मिश्र संगीत ऐकू शकाल 10:35, 11:30 आणि संध्याकाळी 7:30. 11:00 मराठी चित्रपट संगीत आपली गाणी 11:15. 12:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग सादर करते आहेत विकास दरवडे आणि सहकारी वनिता मंडळ 12:00 मुंबई केंद्रावरून. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:00 6:40 हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम वृत्तविषय 7:15 मुंबई केंद्रावरून. हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम रात्री 9:00 संकलन आणि निवेदन आहे वर्षा बांगर यांचं. रात्री 10:00 रजनीगंधा आणि रात्री 10:30 पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचं शास्त्रीय गायन राग शुद्ध नट. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत सहक्षेपित केली जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया अभंग आणि गवळण. सादर करते आहेत ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि सहकारी.

अभंग आणि गवळण आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि सहकारी. तर कार्यक्रम होता लोकसंगीताचा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz FM बँडवर. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूयात प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या चार पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या ईडगा

0: पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37,00,000 रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजार मूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा 2रा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि LIC ला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, अर्व लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नव्हती. मी ते सांगत होते मुलांना, गोष्टी रूपात तो कार्व चरित्र

0: आणि आता माझा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली की चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असं आपण कसं गोष्ट पुरी होणार त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. तर असं ते होत होत एक ती वही भरली तेव्हा ती मी एका ज्या बीएडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकांनी आणि ते म्हणाले किती छान आहे मुलांना सांगायला पण तुम्ही हे थोडक्यात लिहिले तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही आपण मुलांसाठी वाचू म्हणून मी ते पुन्हा लिहिलं पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकत्र पिकलं नुकसान त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते ते निबंधासारखं होतंय कोरडं होतंय याचं एक मला हे असाय म्हणून मी ते परत परत वाचायचे. काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं तेव्हा जे आमच्या त्या बीएडचे शिक्षकांनी ते म्हणाले सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते तर आपण ते नीट लिहून घेऊया आपण आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं ते माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळ तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय ते कसं लिहितात ते छापतात कसं याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं ते लिहिलं जात होतं माझ्याकडून मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचा आधार घेऊन ते जे मी वाढवत गेले लिहित गेले त्याच कुठेतरी ते जे होत माझी तळमळ म्हणा किंवा माझी त्यामागची इच्छा ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो असं काही त्या पुस्तकातून विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्या वेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्याच्यात एक थोडस नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे सामूहिक वाचन व्हायचं याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असा तेव्हा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: वीणाताई तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळे दोघही नवरा बायको ते हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक्स विकायला रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला मला मित्रांना कारवरचे जॉर्ज डब्ल्यू कारवरचे चरित्र छोटस मिळालं तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे ती कॉपी

0: वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की काय सांगितलं पाहिजे, तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो, मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने घेता येणार याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो, त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही, किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही, तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली. तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावं असं आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता, पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा, ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडणं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात करतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही, हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही, तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल, तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही, तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एखाद्या ह्याच्याशी, एक तर मी ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाढली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज हाय चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो, तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवटची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे, ही भेट ही अशी होती.
1: वीणाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल, तर हे असं काय आहे, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारवर ही व्यक्ती नाहीये, तो एक विचार आहे, कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडले ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील, सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते, विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते, आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते, तर आयडास कडर जरी परदेशी होते तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं, तर त्यांच्यातलं असणं जे आहे जी त्यांची वृत्ती आहे ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असताना ही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला

0: करण्यासाठी मिळेल. तर ही देशातले कुठल्या आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात, तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो. ते स्वतःच्या प्रयोगातून, स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल सगळे, मग त्याच्यात तुम्हाला स्थल कालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कटोचं लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज चुकणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले आहेत म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळे पण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेलं असतं किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आत्ता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 आहेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. सादर करते आहेत सुदाम भटुळे.

0: आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शकी 1948 म्हणजेच 9 मे 2026. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी गौरव वने,
1: मी अंकुश जोशी
0: आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. तसंच तापमानामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, बऱ्याच शेतकऱ्यांकडून असं बोललं जातं की शेती परवडत नाही, पण योग्य व्यवस्थापन अर्थात योग्य नियोजन केलं तर शेतीतून चांगले उत्पादन आणि चांगला नफा देखील मिळू शकतो. यासाठी गरजेचं आहे योग्य लागवड, खत, पाणी, फवारणी, काढणी.

0: बऱ्याच शेतकऱ्यांकडून असं बोललं जातं की शेती परवडत नाही, पण योग्य व्यवस्थापन अर्थात योग्य नियोजन केलं तर शेतीतून चांगले उत्पादन आणि चांगला नफा देखील मिळू शकतो. यासाठी गरजेचं आहे योग्य लागवड, खत, पाणी, फवारणी, काढणी, साठवणूक, विक्री याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं. आणि शेती करत असताना आपल्याला या शेतीशी बोलता आलं पाहिजे, पीक काय सांगतंय याकडे लक्ष देऊन त्याच्यावरती काय उपाययोजना करावी याची एक उत्सुकता आपल्याला असली पाहिजे. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात बरेच शेतकरी गव्हाचं उत्पादन घेतात. गहू पिकाचं उच्च उत्पादन आणि विविध पिकांचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी रवींद्र कुंकलोळ यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत, ऐकूयात.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण गहू पिकाचं उच्च उत्पादन आणि विविध पिकांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी रवींद्र कुंकुळ यांना.
2: नमस्कार.
1: नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, बऱ्याच वेळेस शेती करत असताना कधी कधी आपल्याला डिप्रेशन येतं, नकारात्मकता आपल्यामध्ये येते की शेतीत परवडत नाही. पण असे अनेक शेतकरी बांधव आहेत की जे एक आदर्श त्यांनी घालून दिलेला असतो की शेती परवडते, आणि ही शेती कशा पद्धतीनं परवडते तर त्या शेतीमध्ये आपण स्वतःला वाहून घ्यायला पाहिजे, त्या शेतीमध्ये आपण योगदान द्यायला पाहिजे आणि ती शेती आपल्याला काय सांगते हे समजून घ्यायला पाहिजे. जे ज्यांनी समजून घेतलं ते आहेत रवींद्र कुंकुळ. आज त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कुंकुळ साहेब, सगळ्यात सुरुवातीला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की शेती तुमचे वाडवडिलांपासून सुरू आहे, मग तुम्ही तुमचं शिक्षण संपल्यावर तुम्ही नोकरी केली, व्यवसाय केला की लगेच शेतीमध्ये आलात?
2: ॲक्च्युअल मी फार्मसिस्ट आहे. मी 10 वर्ष मेडिकल स्टोअर चालवलेलं आहे आणि 1997 मी प्रॉपर शेतीमध्ये पडलो.
1: अच्छा.
2: तसं 1988-1990 शेतीमध्ये पडलो होतो, पण 1997 पूर्ण वेळ शेतीत पडलो.
1: बरं, मग तुम्ही पूर्ण वेळ शेतीत आल्यानंतर तुम्ही शेती सुरू करण्याच्या पूर्वीची शेती आणि तुमची शेती याच्यामध्ये कशा पद्धतीनं फरक पडला?
2: आता असं होतं, पूर्वी आमची वडिलोपार्जित माझी 5.5 एकर शेती होती. 87-88 त्यावेळेस करायचो, ती खूप चांगली रिस्पॉन्स मिळत असल्यामुळं आणि आम्हाला नंतर एक क्षेत्र मिळालं रेडीमेड.
1: अच्छा.
2: फळबाग शेतीचं दवनगाव येथे, तिथे चिक्कू, आंबा, बोरी, आवळा, चिंच अशा विविध प्रकारच्या लागवडी होता आणि रेडी सेट मिळाला होता. तर ते शेतीतला इंटरेस्ट असल्यामुळं ते आम्ही केलं आणि त्यात आम्ही यशस्वी पण झालो.
1: अच्छा. अच्छा.
2: नंतर परत एक ममदापूरला एक क्षेत्र घेतलं, तिथंही डाळिंब होता, आंबे होते, या अशा विविध सीताफळ वगैरे विविध पिकातनं आम्ही गेलो राय. म्हणजे त्यात आम्ही हे करत राहिलो, प्रयोग करत राहिलो.
1: अच्छा. अच्छा. अच्छा. म्हणजे फळबागांवर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित केलं, किंवा जे तुम्हाला शेती तुम्ही घेतली ती तुम्हाला रेडीमेड फळबागेची पण मिळाली होती. आज तुम्हाला विचारायचंय, तुम्ही गहू पिकाचं भरपूर उत्पन्न घेतलेलं आहे, तर हे गहू पिकाचं उत्पन्न घेत असताना हे उत्पादन किती घेतलं आणि त्याचं व्यवस्थापन नियोजन कसं केलं याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं.
2: आता सर्वप्रथम मला गव्हाचं उत्पादन हे एकरी 27 क्विंटल, 2 एकरात 54 क्विंटल झालं. म्हणजे ॲक्च्युअल ते क्षेत्र तसं 3 एकर आहे, आणि त्यात चिक्कू, पेरू आणि जांभूळची बाग बसवलेली आहे आम्ही त्या 3 एकरात. तर त्याचा तो जे बेड्स वगैरे कटून

0: त्या 3 एकर क्षेत्रात आम्ही 80 किलो बी पेरलं होतं.
1: अच्छा.
0: एकरी आपण 40 किलो बी गव्हाचं पेरतो, तर ते आम्ही 2 एकरात, त्या 3 एकरात आम्ही 80 किलो बी पेरलं होतं. तर ते 80 किलो बी पेरलेलं त्यात आम्हाला 54 क्विंटल
1: गहू
0: झाला.
1: अच्छा, कुठल्या जातीचा होता
0: तो? SR05 श्रीरामची व्हरायटी आहे नवीन, त्यात आम्हाला त्याचं ॲव्हरेज मिळालं.
1: मग आता हे इतकं ॲव्हरेज का मिळालं? म्हणजे का, म्हणजे कसं की इतर शेतकरी बांधवांना मिळतं ॲव्हरेज 12-15 पर्यंत, तुम्हाला मिळालं 27 पर्यंत. मग तुम्ही त्याचं व्यवस्थापन, नियोजन, मग पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, लागवड असेल, खुरपणी असेल, काढणीपर्यंत असेल, हे सगळं नियोजन कशा पद्धतीने केलं तुम्ही?
0: तर आपण आपले मॅक्झिमम बरेचसे शेतकरी बेसल डोस देत नाहीत. आणि तुम्ही पिकाचं बाळस जर तुम्हाला टिकवायचं असेल
1: हो,
0: तर बेसल डोस ही सगळ्यात ही महत्त्वाची गरज आहे.
1: अच्छा.
0: आणि नंतर करण्यापेक्षा जे आपण काम नंतर करतो ते आधी केलेलं कधी पण चांगलंच आहे. कारण पिका तुमच्या डोसेसला लागू व्हायला चा कालावधी जो पुढे निघून जातो तोपर्यंत तुमचं पिकाचं बाळस संपलेलं असतं.
1: बरोबर.
0: तेव्हा बेसल डोस देताना की जो ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस देता त्यावेळेस ज्यावेळेस तुमचं बीज निघतं तिथूनच लगेच त्याला
1: खत मात्रा
0: घेण्याची सुरू होते.
1: कसा काय बेस?
0: आणि खत मात्रा फक्त देत असताना खत मात्राच का देऊ, त्यात तुम्ही मायक्रोन्युट्रियंट्सचा पण वापर करा.
1: अच्छा, म्हणजे मुख्य अन्नद्रव्य पण द्या,
0: सूक्ष्म अन्नद्रव्य पण द्या.
1: बर, आपण काय काय दिलं होतं?
0: तर मी जे याला दिलं होतं बेसल डोसला, मी 16-16-16 आणि TSP वापरलं होतं, ट्रिपल सुपर फॉस्फेट.
1: बर बर.
0: एकरी 1 बॅग वापरली होती.
1: बर.
0: आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम, झिंक आणि फेरस हे वापरलं होतं.
1: अच्छा. ते लागवडीचे म्हणजे पेरणीच्या वेळेस?
0: पेरणीच्या वेळेस दिलं होतं.
1: अच्छा अच्छा. मग नंतर पुढचं व्यवस्थापन कसं? म्हणजे
0: मग त्यानंतर जे आहे आम्ही तानून, पहिलं पाणी जे आहे आम्ही ते तानून भरलं. साधारणपणे माझी जमीन 1.5-2 फुटावर मला मुरुम लागतो, तरी पण आम्ही 21 दिवसानंतर त्याला पाण्याच्या पाळ्या दिल्या.
1: बर.
0: आणि शेवटचं पाणी फक्त थोडंसं लवकर दिले, शेवटचे 2 पाणी. कारण शेवटचे 2 पाणी जर तुम्ही लवकर नाही दिले तर गव्हाच्या ओंबीच्या वजनामुळं किंवा जमीन फाटल्यामुळं पडण्याचा हे असतो. आणि त्याचं दुसरं, लवकर पाणी दिल्यामुळं उंदरांचा पण प्रादुर्भाव होत नाही.
1: बरोबर बरोबर. म्हणजे काळी आहे 1.5-2 फुटावर मुरुम आहे, अशा कंडिशन मध्ये सुद्धा 21 दिवस पाण्याचा ताण दिला, 21 दिवसांनी पाणी
0: दिलं
1: आणि त्यामुळं व्यवस्थित त्या पाण्याच्या पाळ्या 21 दिवसांनी शेवटपर्यंत चालू ठेवल्या. शेवटी फक्त जरा लवकर दिलं, दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पीक जास्त म्हणजे जमीन फाकू नये
0: आणि
1: त्यामुळे
0: नुकसान होऊ नये.
1: बरोबर. आणि त्यासोबतच तण व्यवस्थापनाचं कसं केलं?
0: तण व्यवस्थापनाला आम्ही ज्या गव्हाचे तणनाशक आहेत तेच वापरलं, पण त्यात आम्ही झिंक वापरलं होतं त्या तणनाशकांबरोबर.
1: त्यामुळे काय फायदा झाला?
0: त्याचा फायदा असा झाला की पिकाला काळोखी चांगली राहिली आणि फुटवे भरपूर निघाले.
1: बरोबर. आणि तणनाशकाचा झटका बसला
0: नाही. आणि सगळेजण एकरी 2 प्रत्येक पाण्याला युरिया वगैरे जे वापरतात, आम्ही फक्त एकरी 1 गोणी युरिया वापरली.
1: ती कधी? महिन्याभरात?
0: जी आंबवणीला
1: पहिल्या भरणीच्या वेळेस. अच्छा.
0: तर ते जे आपण वारंवार युरिया फक्त वापरतो त्यामुळं पिकाची फक्त उंची वाढते, तर उंची वाढविण्यापेक्षा पिकाची जी काडी असते ही जाड होऊन फुटवे कसे जास्त निघतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण गहू तुमचा उंच झाला ते गहू पडणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही युरिया जास्त वापरता त्यावेळेस पानं जास्त लुसलुशीत होतात आणि त्यावर कीटकांचा अटॅक जास्त वाढतो.
1: बरोबर. म्हणजे नत्राची गरज जेवढी आहे तेवढंच नत्र
0: दिलं पाहिजे.
1: बर. आता इतर शेतकरी बांधवांचा गहू आणि तुमचा गहू जेव्हा काढणीला आला तेव्हा काय फरक जाणवत होता तुम्हाला?
0: आमचा गहू हा एकसारखा वाढलेला होता, दाट खूप होता,

0: ओंबीची साईज खूप चांगली होती आणि दाणाही भरीव होता.
1: अच्छा.
0: तर यासाठी आम्ही त्याला आमचे तीन स्प्रेज झाले होते. पहिला एक फुटव्यांच्या काळामध्ये एक स्प्रेज आला होता.
1: अच्छा.
0: म्हणजे तुमचं पोटऱ्यात येणे अगोदर एक स्प्रेज आला होता.
1: बर.
0: एक स्प्रे पोटऱ्यातून ओंबी निघतं त्यावेळेस एक स्प्रेज आला होता. आणि तिसरा स्प्रे ओंबी भरताना तो एक स्प्रे झाला होता.
1: अच्छा.
0: असे तीन स्प्रेज घेतले आम्ही.
1: बर बर. म्हणजे या द्रवरूप खताचा वापर तुम्ही केला. हो, संजीवकांचा वापर.
0: संजीवकांचा.
1: अच्छा. आणि मग काढणी कशा पद्धतीने तुम्ही, म्हणजे लेबर लावून?
0: काढणी आता बाग असल्यामुळे मला लेबर कडूनच काढणी करावी लागली.
1: अच्छा. अच्छा. म्हणजे लेबरच्या माध्यमातूनच तुम्हाला
0: काढणी करावी लागली.
1: आणि मग 54 क्विंटल तुमचा गहू झाला. तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही एवढं चांगलं उत्पन्न घेतलं.
0: एक फायदा असा झाला की लेबर कडनं काढण्याची जी क्रिया आहे तो जो गहू आहे माझा ते लेबरचे पैसे देऊन लोकांनी तो भुसा नेला त्या किमतीचा.
1: वा वा.
0: त्यामुळे तो जो आपण म्हणतो काढणीचा खर्च वाढला.
1: म्हणजे लेबरचा आणि मळणी मशीनचा खर्च भुसातून निघाला तुमचा.
0: लेबरचे पैसे दिले, मळणी मशीनचे मी स्वतः पैसे दिले, पण तो खर्च बऱ्यापैकी वाचला.
1: अगदी अगदी. भुसाचा भूस विक्री झाली त्यामुळे तो खर्च वाचला. तुम्ही
0: वाचला.
1: बरोबर आहे. आता हे झालं तुमचं एक गहू पीक. पण तुम्ही आता अनेक वर्षांपासून शेती करता तुम्ही सांगितलं. मग आतापर्यंत शेतीतले अनुभव काय आहेत की तुम्ही काय हाईट केली आहे, म्हणजे कशामध्ये की खूप चांगलं उत्पन्न मिळवलं, मग ते भाजीपाला असेल किंवा फळ पिकं असतील किंवा इतर भुसरमालाची पिकं असतील.
0: आता आपण ज्या वेळेस कुठलंही काम करतो आपण उद्देश हा ठेवला पाहिजे की मला चांगलंच करायचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही उत्पादन चांगलं घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला शेती परवडणार.
1: बरोबर.
0: आता मागच्या वर्षी आमचं सोलापूर लाल डाळिंब होतं. तर सेकंड क्रॉप होतं फक्त.
1: बर.
0: तर या सेकंड क्रॉपमध्ये आम्हाला 3 एकरात 55 टन डाळिंब निघाला.
1: अच्छा.
0: 3 एकरात 55 टन डाळिंब निघाला तो आमचा 65 रुपये किलोने गेला. जुलैमध्ये हार्वेस्टिंग झालं होतं आणि जुलैनंतर खूप रेट वाढले होते.
1: हो, हो, हो.
0: जुलैनं म्हणजे आमचं जर कदाचित ऑगस्टनंतर जर असता तर आम्ही 100+ रेट मिळाला असता आम्हाला.
1: आणि हा मिळाला तो पण भरपूर आहे
0: आणि समाधानी आहे आम्ही या रेटमध्ये. पण ॲव्हरेज मिळाल्यामुळं आम्हाला याही रेट याच्यात चांगलं
1: उत्पन्न मिळालं. इतर पिकं जे आहेत, भाजीपाला पिकं कोणती आहेत तुमच्याकडे?
0: भाजीपाला पिकं आत्ता सध्या तर नाही आहे, पण मी आम्ही जो भाजीपाला या क्षेत्रातून आम्ही 2 वर्ष खूप काम केलेलं आहे. दोडकं, घोसळं, भोपळं, तुमचे विविध प्रकारचे सगळ्या प्रकारचे भाजीपाल्यातून आम्ही जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे करत असताना आम्हाला शिकायला मिळाले.
1: हो.
0: म्हणजे हे हा जो भाजीपाल्याचा प्रयोग करण्याचं कारण जे होतं ह्याला एक उद्देश असा होता की ज्या वेळेस माझा मुलगा BSc ॲग्री सुटला तर त्याला कुठं जॉब वगैरे लावण्यापेक्षा त्याला मी प्रॉपर ट्रेनिंगसाठी शेतीत घेतलं आणि भाजीपाला हा त्याच्यासाठी मेन व्यवसाय निवडला. का निवडला तर त्याला कारण असं की ज्यावेळेस तुम्ही भाजीपाला ह्याच्यातनं जाता त्यावेळेस तुम्हाला पिकाचं लक्षणं, आजार आणि त्याच्यात प्रत्येक दिवसागणिक सांगत असतं त्याची गरज काय किंवा आजार काय आहे किंवा त्याला गरज कशाची आहे. इथून सगळं शिकायला मिळतं तुम्हाला.
1: शेतीतलं प्रॅक्टिकल मुलाला कळालं. आता तुमचे इतर समजा डाळिंब असेल, गहू असेल, त्यासोबतच कोणकोणती पिकं आहेत तुमची जी नव्यानं तुम्ही केली आहे किंवा नव्यानं आणखी पिकं करायची?
0: आता माझं डाळिंब 11 एकर डाळिंब आहे आता. आणि काही मी पेरू आणि जांभूळ बसवलेलं आहे. जांभूळ मध्ये पण काही व्हाईट आणि काही बाहडोली असं बसवलेलं आहे. आमच्या काही क्षेत्रात चिक्कू पण आहे, आंबा पण आहे.
1: अच्छा. अच्छा. म्हणजे जर का तुमची जेवढी जमीन आहे त्यामध्ये किती टक्के क्षेत्रावर फळबाग

0: आहे बाकी इतर
1: या तर
0: क्षेत्रावर?
1: माझे पूर्ण फळबागाचं आहे.
0: अच्छा.
1: फक्त आता हे जे हा जो क्रॉप होता हा फक्त एक टाइम
0: आंतरपीक
1: स्पॅन
0: होतं.
1: देण्यासाठी वेळ होता म्हणून तेवढं हे
0: या
1: केलं होतं.
0: फळबागेतलं आंतरपीक म्हणून तुम्ही
1: म्हणून
0: गव्हाची
1: केलं
0: लागवड
1: होतं.
0: केली होती, बरोबर आहे. मग आता हे जे सगळी पिकं आहेत तुमच्याकडं, जी काही फळबाग आहेत, समजा तुम्ही जे सांगितलं चिकू आहे, पेरू आहे, त्यासोबतच जांभूळ आहे, ही सगळी पिकं, डाळिंब आहे, ही सगळी पिकं जेव्हा तुम्ही लागवड करता, आता त्याची काढणीची जी अवस्था आहे ती अशी रोटेशन पद्धतीनं चाललेली असते का मग वर्षभर?
1: रोटेशन पद्धतीने आता समजा क्षेत्र आपल्या येत असे की आता हे पेरूमध्ये जांभूळ जो बसवलेला आहे तर माझं मुख्य पीक जे आहे ते जांभूळ आहे आणि तैवान पिंक हा माझा दुय्यम हे आहे.
0: अच्छा.
1: तर तैवान पिंक हा 10 महिन्यात 10 ते 12 महिन्यात चालू होतो
0: हो हो
1: आणि जांभळाला 3 ते 4 वर्ष चालू व्हायला लागतात.
0: अच्छा.
1: मग तोपर्यंत आपण 5 ते 7 वर्ष आपण पेरूवर काम करू शकतो. आता डाळिंब जो आहे तो आपण विविध वेळेत 11 एकर असल्यामुळं तो त्यातही टप्पे आपण देऊ
0: बाहर,
1: शकतो.
0: वेगळे वेगळे बाहेर घेता तुम्ही
1: ज्यावेळेस आपण जूनमध्ये इकडं स्प्रेसचे काम चालू असतात पण इकडं त्यावेळेस जांभूळ निघतो मे जूनला, त्यावेळेस आपले कामं कमी असतात, तोपर्यंत जांभूळ निघून जातात, जांभळाला पुढं काही काम राहत नाही.
0: बरोबर.
1: आता डाळिंबाचा जानेवारीच्या नंतरचा स्पॅन धरला पकडला की आपण तो ऑक्टोबरच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हार्वेस्टिंग होते तर ऑक्टोबरमध्ये आपल्याला पेरू पकडता येतो.
0: बरोबर.
1: मग ते रोटेशन घेता येतं.
0: हा म्हणजे विविध पिकांचं रोटेशन, एका पिकाची काढणी झाली त्याच्यावरून कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्या पिकाकडे गेलं, तिथं त्या पिकाच्या काढणीकडे गेलो किंवा बाहेर व्यवस्थापनाकडे गेलो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं शेड्यूल बसवता
1: येतं.
0: किती वेळ काम करता शेतामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत
1: शेतामध्ये? आता मी एक व्यापारी माणूस आहे, जैन समाजाचा माणूस आहे. मी शेती ही दुकानदारी समजूनच करतो.
0: अच्छा.
1: मी सकाळी 10 वाजता डबा घेऊन जातो आणि संध्याकाळी काम आवरल्यानंतर येतो.
0: अच्छा अच्छा.
1: हे ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही याला व्यवसाय म्हणून घेताल त्यावेळेस तुम्हाला त्यातून 100% मिळणार आहे
0: नक्कीच.
1: किंवा तुम्ही ते व्यवसाय म्हणून करा.
0: बरोबर आहे. आता हे नवीन जे शेतकरी बांधव येत आहेत, जे तरुण मुलं आहेत, ते शेतीकडे वळतायत, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारतायत, फळबागाकडे वळतायत, फुलशेतीकडे वळतायत, भाजीपाल्याच्या शेतीकडे वळतायत, ऊसासारख्या पिकाचे उत्पन्न चांगलं घेऊ इच्छित आहेत, अशा सगळ्या शेतकरी बांधवांना, या नवीन दमाच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: ज्यावेळेस तुम्ही विविध प्रकारचे पिकं करणार आहात आणि त्यातून तुम्हाला नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. तुमच्यात जेवढी ताकद आहे तेवढं करा. आळशी पिकं जे आहेत ते फक्त तुमचं, तुम्हाला क्षेत्र जास्त असेल तर ते त्यात विभागून करा.
0: अच्छा.
1: आणि बुद्धीला चालना मिळेल अशा पिकांना तुम्ही महत्त्व द्या.
0: बरोबर.
1: तुम्ही क्विंटलमधल्या ह्याच्यात जाऊ नका, टनामधल्या ह्याच्यात जा. उत्पादन घेताना तुम्ही क्विंटलचा विचार नका करू, टनांमध्ये जे होतं त्याचा विचार करा. टनांमध्ये तुमचे केलं तर पैसे होतातच.
0: बरोबर बरोबर. अशा पद्धतीचा संदेश तुम्ही दिलेला आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, गहू पिकाचं उच्चतम उत्पादन ज्यांनी घेतलंय आणि त्यासोबतच विविध पिकांचे अनुभव ज्यांनी आपल्याला सांगितलेत, असे कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी आहेत रवींद्र कुंकुलोळ. त्यांचे अनुभव आपण जाणून घेतले, गहू पिकाचं व्यवस्थापन कसं केलं त्यांनी. ते खरं तर त्यांनी फळबागेतलं आंतरपीक होतं गहू, पण 54 क्विंटल गहू त्यांनी काढलेला आहे 2 एकरामध्ये. आणि त्यासोबतच गेल्या वर्षीचं डाळिंब जे आहे ते पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी काढलं. आणि त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे ते शेतीला व्यापार, व्यवसाय म्हणून बघतात आणि त्या दृष्टीनं शेतामध्ये ते काम करत आहे आणि पूर्ण वेळ शेतीमध्ये देत आहेत. बऱ्याच वेळेस आपल्यामागे सुखदुःखाची कामं असतात आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं असतं म्हणून आपलं शेतीकडं दुर्लक्ष होतं आणि आपण पुन्हा शेतीला नाव ठेवत असतो, असंही अनेक शेतकरी बांधवांना आपण बघतो आहोत. तर आपल्याला रवींद्र कुंकुलोळ यांचा आदर्श घ्यायचा आहे आणि शेतीमध्ये योगदान द्यायचं आहे, वेळ द्यायचा आहे आणि मग तुम्हाला तुमची शेती चांगलं उत्पन्न देणार आहे. खरं शेतीशी बोलता आलं पाहिजे, मातीशी बोलता आलं पाहिजे, पिकाशी बोलता आलं पाहिजे, जे तुम्ही बोलता आहात.

0: म्हणून तुम्ही शेतीमध्ये यशस्वी आहात.
1: पिकाकडे फिरलं की पीक सांगतं काय करायचं ते.
0: अगदी. रवींद्रजी कुंकुलोळ यांचा मोबाईल नंबर आहे 96 04 30 30 48. शेतकरी बंधू भगिनींनो, आज गहू पिकाचं उच्च उत्पादन आणि विविध पिकांचे अनुभव याविषयी कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी रवींद्रजी कुंकुलोळ यांच्याशी आपण बोललो. कुंकुलोळ साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, गहू पिकाचे उच्च उत्पादन आणि विविध पिकांचे अनुभव याविषयी कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी रवींद्र कुंकुलोळ यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता ऐकूयात एक छानसं गीत.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: जाता जाता आठवण, उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषी वाणी या कार्यक्रमाची। या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहोत अंजन वृक्षाविषयीची माहिती। बरं, इतर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी गौरव वने,
3: मी अंकुश जोशी
2: आपला इथंच निरोप घेतो। पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते सुदाम भटुळे.

0: शंभरांश एकमेगार्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: ऐक,
5: काय झालं?
4: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
5: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर
5: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-29-36.
0: आपण ट्यून केलंय 100% एकमेगाहर्स एफ एम बँड वर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर

0: आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: तेव्हा श्रोते हो आज रात्री 9 वाजता ऐकायला विसरू नका कार्यक्रम आपकी पसंत.

श्रुते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

0: शंभरांश एक मेगाहर्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 ऐकूयात मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.
1: त्यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

0: भाजपला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, VCK, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं VCK पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग है बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है ये जानबूझकर के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हॉइस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भर

0: साठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. या संदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेश 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटिशीत म्हटलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 मेगाहर्स FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम व्यक्तिभेद. यात आज सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य याविषयी डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत सुदाम बटुळे.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, काही व्यक्तिमत्व आहेत ना ती अशी जन्माला येतात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अर्थपूर्ण संदेशाचं मर्म लक्षात घेऊन आपलं व्यक्तिमत्व आयुष्यभर भरभरून घेण्याचं जे कार्य आहे ते काही व्यक्ती करत असतात. आणि आज असंच व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांचं. चला यांचाही आजच्या या कार्यक्रमात आपण स्वागत करूया. आणि मी जे सुरुवातीला वाक्य बोलले ना ते वाक्य तुम्हाला मुलाखत झाल्यानंतर नक्की कळणार आहे की मी हे का म्हणाले आहे. तर काळे सर, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: 2003 तुम्ही रिटायर झालेला आहात आणि कृषी विद्यापीठामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि तिथे रिटायरमेंट झालेली आहे तुमची आणि आपले सुंदर निरामय जीवन जगता आहात. या मागचं रहस्य तर आम्ही विचारणारच आहोत, पण थोडंसं आपण बालपणाकडे जाऊया की तुमचा प्रवास कसा सुरू झाला.
3: ते पण फार महत्वाचं आहे माझ्या दृष्टीनं, कारण आता सहस्त्रचंद्र दर्शन होण्याची ओवरड्यू झालेलं आहे. बालपण यवनावस्था

0: वृद्धत्व कसं आलं हे कळलंसुद्धा नाही. पण मला अजून व्यस्त राहायला आवडतं, लोकांशी भेटायला आवडतं, लोकांशी मैत्री करायला आवडते, आणि त्यामुळं माझं मन ताजेतवानं राहतं. ही परमेश्वराची कृपादृष्टी आहे, कारण सगळी पाच ज्ञानेंद्रिय अजून चांगल्या स्थितीमध्ये आहेत असं मला आनंदाने सांगावं असं वाटतं.
1: बरोबर आहे. ते एक नांदी आहे एका नाटकाची, त्या नाटकात असं म्हटलेलं आहे की हे प्रभो विभो, हे प्रभो विभो, अगाध किती तव करणी, बाहुले मनुष्य केली त्या अनेक रूपे दिधली, असं ते वाक्य आहे. आणि त्यातलं हे सुंदर व्यक्तिमत्व आज तुमचं आहे की तुम्ही तुम्हाला व्यस्त ठेवता, तरी हे व्यस्त पण ठेवणं म्हणजेच आपलं एक मनाला तारुण्य देणं हे आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना तर तुम्ही खूप आदर्श आहात, तर आपण हा प्रवास कसा केलात पुढचा?
0: तर थोडंसं बालपणच सांगतो. श्रीरामपूरला नवीन मराठी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूलला 61 साली चांगल्या मार्कानं पास झालो. पुढे कॉलेजला जायचं होतं, मग तिथेच कॉलेज सुरू झालं. म्हणजे मला जास्त काही त्रास झालाच
1: नाही.
0: आणि मग तिथे बोरावके कॉलेज म्हणून जे आहे सध्या RBNB, तिथं मी प्रवेश घेतला. पण बघितलं तर गोडाऊनमध्ये कॉलेज होतं आणि 3 विद्यार्थी होते. पण म्हटलं ठीक आहे, शिक्षण घ्यायचं आहे, आपल्या गावात आहे. तर मग तिथे मी शिकलो आणि नंतर मग म्हणजे डॉक्टर होण्याचा विषय होता. बायोलॉजी मध्ये चांगलं होतं, परंतु ऍडमिशनचा विषय आला MBBS. त्यावेळेला यादीमध्ये नाव पण आलं, पण सोलापूरला दुसरं नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळं 60 जणांची पत्ती कळ झाली, त्याच्यामध्ये मी कळ झालो. पण एनिवे मला काहीतरी करत राहण्याची सवय असल्यामुळं परमेश्वराने संधी दिलेली आहे, त्याप्रमाणे मी आज डॉक्टरेट झालो.
1: डॉक्टर
0: तर याचा मला आनंद आहे.
1: अशी नाही तर अशी डॉक्टरेट मिळाली, त्या डॉक्टरेट पर्यंत जाऊया. पण आपला प्रवास हा बालपणापासूनचा चालू आहे, तर पुढचं शिक्षण कसं झालं किंवा तुम्ही परत नगरमध्ये कसं?
0: कॉलेजला शिकत असतानाच महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऍडव्हर्टाईज आली आणि महाराष्ट्रातनं काही विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये दुग्ध व्यवसाय शिक्षणासाठी ऍग्रिकल्चरच्या तिथं इंटरव्ह्यू बोलवला होता. तारीख निघून गेलेली होती, पण मी कोऱ्या कागदावर अर्ज पाठवला, पण माझं सिलेक्शन झालं. आणि मग मी तिथे कर्नल म्हणून जे आहे त्यावेळेला पंजाब युनिव्हर्सिटी होती, तिथे ग्रॅज्युएशन किंवा पदवी अभ्यासासाठी गेलो. आणि ते करत असताना अनेक स्टेटचे विद्यार्थी असल्यामुळं व्यक्तिमत्व विकास झाला. गेम्स असतील, मित्र भाषा असतील, विनोद असेल वगैरे वगैरे, प्रवास करता आले. तर त्यामुळे त्या शिक्षणाचं तिथेच मला पुन्हा पदव्युत्तरसाठी स्कॉलरशिप मिळाली आणि मग मी तिथे मास्टर पण केलं. आणि त्यानंतर 71 साली मॅक्सेसे विजेते किंवा ज्यांना अवॉर्ड मिळाले असे मणिभाई देसाई, जे दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी उरुळी कांचन इथं गांधीजींच्या सल्ल्यानुसार काम सुरू केलं होतं, त्यांच्याशी संपर्क झाला. तिथेही त्यांनी मला मुंबईला भेट झाली आणि त्यांनी मला आमच्याकडे जॉईन होतोस का म्हणून विचारलं. असा योगायोगानं त्यांच्यावर मला 16 महिने काम करण्याचा योग आला. हो, त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी कृषी विद्यापीठ रावरेल स्थापन होतं तुझ्या गावाकडे आणि ते सरकारी असल्यामुळं तू बघ, तुझा विचार कर, मी त्या कमिटीवर आहे. त्यामुळे प्रश्नच नव्हता. त्यांनी लेटर दिलं आणि मी जॉईन झालो. या सगळ्या परमेश्वराची कृपा म्हणा. कृषी विद्यापीठामध्ये खरं तर 3 गोष्टीचं कार्य चालतं, शिक्षण, संशोधन आणि एक्सटेन्शन, ज्याला आपण म्हणतो लोकांच्या पर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं. आणि तिथे मला सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि 72 साली मी तिथे सुरू केलं. आणि सगळ्या फील्डमध्ये काम करण्याची संधी मिळाली. फार्म असेल, विद्यार्थ्यांशी बोलणं असेल किंवा शेतकऱ्यांशी बोलणं असेल, आकाशवाणी असेल, सगळीकडे. त्यामुळं पण फार मोठा दीर्घ अनुभव याच्यामुळं आलेला आहे, या नोकरीमुळे. तेच करत असताना 76 साली नेदरलँड्स गव्हर्नमेंटची फेलोशिप मिळाली.
1: नेदरलँडची होती ती, हा, तर त्यामुळे थोडंसं जास्तच अप्रूव्ह होतं त्या गोष्टीचं. तर ते कसं?
0: ते कसं म्हणजे लायब्ररीच्या नोटीस बोर्डावरती एक फाटक्या तुटक्या कागदावरती ती नोटीस नेहमीप्रमाणे पूर्वीप्रमाणे लागलेली होती. ती आम्ही आपली भिंग घेऊन मोठं सगळं वाचलं आणि अर्ज केलं. पण 75 साली काही नंबर लागला नाही. पण 76 साली अचानक त्यांचं लेटर आलं की यू हॅव बीन सिलेक्टेड, तुम्ही या आणि तुमची सगळी व्यवस्था होत आहे. तर हा पण एक आनंदाचा विषय होता.
1: ती डॉक्टरेट कुठल्या बाबतीत मिळालेली?
0: ते प्रशिक्षण होतं दुग्धोत्पादन, या सर्व समावेशक असा कोर्स होता 3 महिन्याचा. आणि त्यावेळेला म्हणजे सध्या जो ट्युलिपचा सीझन आहे तिथं, त्याच वेळेला मी तिथं होतो. तो मी

0: आणि मग ही डॉक्टरेट मिळाल्यानंतरचा जो अनुभव होता तो कसा होता?
1: तो शॉर्ट कोर्स होता, डॉक्टरेट मी नंतरच मिळवली. 11 वर्षाचा माझा रिसर्च प्रोजेक्ट होता.
0: बर.
1: तर 11 वर्षाच्या मेहनतीनंतर, पण त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे अडचणी येतातच, बदली होणं, गाईड बदलणं. गाईड होते ते फार सिनियर होते वारलेमध्ये, पण ह्या ज्या प्रोसिजर असतात की बदलाबदलीसाठी काउन्सिलची परवानगी घ्यावी, त्या मीटिंग वर्षावर्षाने होतात. 58व्या वर्षी मला पी एच डी मिळवता आले. 11 वर्षाच्या प्रयत्नानंतर.
0: 11 वर्ष प्रयत्न करावे लागले, मध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्या.
1: घडामोडी.
0: तो प्रबंध तुमचा कशावर होता?
1: डेअरी सायन्स.
0: मग हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही शेतकरी बांधवांना भेटत होता, तर त्यांचे प्रश्न तुमच्या समोर येत होते, तर तेव्हा तो जो पिरियड होता तो कसा होता?
1: तो चांगला होता, कारण शेतकरी कृषी विद्यापीठाच्या मेन कॅम्पस जो आहे राहुरीचा, म्हणजे शेतकऱ्यांचा खूप तिथे व्हिजिट्स असायच्या, आणि तो प्रत्येकाला काम तिथं असायचंच, कुठल्याही विषयाचं असो. त्यावेळेला ज्यावेळेला ग्रुप यायचे, मग त्यावेळेला त्या ग्रुप बरोबर बोलणं, त्यांच्यावर जाणं, दाखवणं, हा एक वेगळा आनंद.
0: बरोबर. आणि जे काही नवीन प्रयोग होत होते ते त्यांना सांगा.
1: ते पण टाक. ही नोकरी करत असताना मी 2 पुस्तकं लिहिली, टेक्निकल. ती पुस्तकं महाराष्ट्र ग्रंथ निर्मिती मंडळ त्यांनी स्पॉन्सर केलं. ठीक आहे. ते शेतकऱ्यांना खूप आवडलं, त्याच्या खूप विकल्या गेल्या. सहसा पुस्तकं विकली जात
0: नाही,
1: पण ती गेली, याचा एक मला आनंद आहे. 2003 साली मी निवृत्त झालो, आणि समाजाने आपल्याला झेललंय याचं भान पहिल्यापासून होत. मग म्हणून ठरवलं की जरी निवृत्त झालो तरी आपण आता नवीन मार्गाला जाऊया, चांगल्या चांगल्या संस्थांशी संपर्क वाढविता आले तर बघूया. आणि मग इथे सावडीमध्ये मी 90 साली आलो राहायला, आणि रिटायर झाल्या अगोदर आलो राहायला. आणि मग लक्षात आलं की योग विद्याधाम एक संस्था आहे जी खूप चांगलं काय, आता 40 वर्ष त्या संस्थेला झालेली आहे.
0: बरोबर.
1: कारण मला ध्यान योग वगैरे काहीच जमलं नाही.
0: प्रापंचिक जबाबदारी म्हणा, या सगळ्यामध्ये आपण खूप गोष्टी म्हणतो ना आपण, की ती बकेट लिस्ट असते आपली,
1: करायचं राहून गेलं,
0: करायचं राहून गेलेलं असतं.
1: तर मग योग विद्याधामचा मी कार्यभार होतो, अगोदर मी कार्य केलं, त्यांच्या लक्षात आलं की हा ग्रस्त थोडं काम करू शकेल, मग त्याने मला कार्यभार केलं. आणि मग मी तिथे बरेचसे कोर्सेस केले योगाचे, नंतर योगाचे वर्ग घेतले, देणगे मिळवून दिल्या, आणि जे पडेल ते काम केलं. त्यामुळे आज ती संस्था सुद्धा मला भूषणावं आहे की
0: आणि तुमचं कार्यही त्या संस्थेसाठी भरपूर केलेलं आहे, की पायाभरणीच तुमच्याकडनं झालेली त्या संस्थेची. आणि आपल्याला सुदृढ निरामय जीवन जगण्याचा एक तो एक मंत्र त्या जागेत मिळतो. खरंच
1: नक्कीच. त्यानंतर लक्ष गेलं सिनियर लोकांना पण बरेचसे प्रॉब्लेम असतात, आणि इथे पण डॉक्टर बोपर्डीकरांनी 34 वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिक म्हणजे सावडी स्थापन केलेला होता. वाटलं की आपण आता थोडं आपल्या वयाच्या लोकांच्या मध्ये रमावं, म्हणून मग मी इकडे इकडचं तिकडे गेलो, आणि तिथे पण मी कोषाध्यक्ष म्हणून 4 वर्ष काम केलं. नावाला कोषाध्यक्ष होतो, पण तुम्हाला माहित आहे की ज्याला काम करायचं त्याला सगळेच काम, सगळी कामं मी केली, आणि तो एक आनंदाचं 4 वर्ष मला.
0: आणि तुमचं व्यक्तिमत्वच असं आहे की तुम्ही सगळ्यांसाठी मदतीचा हात म्हणून आहे, म्हणजे सरांकडे गेलं तर तिथे आपण नाराज होऊन कधी येणार नाही, अशी सगळी व्यक्तिमंडळी तुमच्या पर्यंत पोहोचतात, आणि तुम्ही आशेचं किरण बनता त्यांच्यासाठी.
1: नक्कीच नक्कीच.
0: आता आपण म्हणतो ना की हे रिटायरमेंटचं वय आहे, तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय सांगाल?
1: ज्येष्ठ नागरिकांनी वाचन करत राहावं, स्माईल करत राहावं, मित्रांच्याकडे जावं. बरेचसे लोक घरात राहतात, रस्त्याने जरी गेलं तरी ते स्माईल सुद्धा देत नाहीत, मग ते जग कसं त्यांना जवळ येणार? तर त्यांनी हॅलो हाय म्हणायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की दररोज एक जुन्या मित्राला फोन करा, एक नवीन मित्राला मिळवा, असं दररोज 2-2 मिळाले तर आपल्याला नक्कीच खूप मित्र आणि मैत्रिणी मिळू शकतात, हे नक्कीच आहे, ते मी प्रॅक्टिकली करतो.
0: वा वा, किती छान. आणि हा खूप सुंदर मंत्र तुम्ही दिलेला आहे, आपण स्वतःहून दुसऱ्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय आपल्यापर्यंत कोणी येणार
1: नाही.
0: आणि हे वय असं असतं की आपल्याला खूप एकाकी पण वाटणार असतं, त्यामुळे आपण आपल्याला जितकं व्यस्त करून घेऊ, आपण शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आपण स्थिर राहू शकतो, संतुलित राहू शकतो.
1: नक्कीच खरं आहे. आणि त्या ज्येष्ठ नागरिक मंचामधला एक अनुभव तो आहे, दरवर्षी तिथे ज्ञान विज्ञान पुरस्कार एका मोठ्या व्यक्तीला दिला जातो, तर मला अशी संधी मिळाली की डॉक्टर बालाजी तांबे यांना ज्यावेळेला पुरस्कार देण्यात आला, त्यावेळेला त्यांच्या डोक्यावरती जी पगडी देण्यात आली ती माझ्या हस्ते देण्यात आली, अजून आठवतं.
0: किती छान.
1: त्यानंतर मग मी जेवढं होईल तेवढं कॉलनीसाठी करायचं म्हणून एक संस्था स्थापन केली, सर्व कल्याण

0: कर्म सामाजिक प्रतिष्ठान 2015 स्थापन केले, कॉलनीतले 13 लोक घेऊन, आणि मग सगळे सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले. नवरात्रामध्ये आम्ही 100-100 लोक लहान मुलापासून सगळे टिपऱ्या खेळायचो, तो एक फार वेगळा आनंद होता. आणि अजूनही बरेचसे कार्यक्रम चालू असतात, तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक नंतर अवेअरनेस किंवा जागृत जनजागरण आणि शैक्षणिक असे कार्यक्रम घ्यावेत असा MOU म्हणजे करार झालेला आहे. मग असं करा कुठली संस्था चालू करायची असेल त्यावेळेला चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते, ती आम्ही यथायोग्य केली आहे. आतापर्यंत सर्व हिशोब वगैरे मार्चपर्यंतचे सुद्धा आमचे क्लिअर आहेत. वेळोवेळी त्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्यांना भेटत असतो आणि ते लोक छान आम्हाला रिस्पॉन्स करतात, कारण आमची जी टीम आहे ती सगळी 70 मेंबर आहेत. हां, आणि सगळे ऍक्टिव्ह असल्यामुळं आमच्या जवळजवळ पुढच्या 1 कार्यक्रमांची यादी आज तयार आहे.
1: अरे
0: विशेष
1: किती छान. आणि खरंच जे ज्येष्ठ मंडळी आपली मुलाखत ऐकत असतील तर त्यांना हे खूप आदर्श आहे की समजा मला घराच्या बाहेर पडता येत नाही पण मी कॉलनी पर्यंत जाऊ शकतो, तरी किती छान आहे की सगळेजण मिळून एका ठिकाणी येऊ शकतो आणि वर्षभराचा कार्यक्रम आपण आपल्यासाठी आनंद घेऊ शकतो. किती छान उदाहरण आहे हे सगळं, खूप छान.
0: आणि ज्येष्ठांसाठी एक सरकारी साहित्य देतात ते सतरंजी, कॅरम, वर्तमानपत्र, तर ते त्याच्यासाठी पण आम्ही अर्ज केलेला आहे. वेळोवेळी म्युन्सिपाल्टीचे जे कमिशनर आहेत त्या साहेबांना भेटतो, काय काय नवीन प्रकल्प आहेत त्याची मागणी करतो, त्याचं लेखी निवेदन देतो. वेळ पडली तर आमदार साहेबांना भेटतो, बघा आमच्याकडे. तर अशा रीतीनं थोडं थोडं कार्य चालू आहे, बरेचसा चांगला रिझल्ट पण मिळतो.
1: या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला व्यस्त करत असताना समाजाची ही जी जाणीव आहे तुम्हाला की म्हणजे असं म्हणतो ना की देशाने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करतो, मग फक्त देशापुरतच नाही करायचं पण आपल्या आसपासच्या जवळच्या लोकांना समाजासाठी जर काही केलं ती सुद्धा एक देशसेवाच आपल्याकडनं घडते.
0: सुरुवातच
1: खरंच आहे. आणि प्रत्येकानं जर हे ठरवलं तर आपला देश असा सुदृढ आणि निरामय होण्याला वेळ नाही लागणार. ज्येष्ठ व्यक्ती हा विचार करतो की आता मी रिटायर झालो, मला काय आता माझं सगळं संपलं, तर तसं न करता तुमचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा तुम्ही हे जे आतापर्यंत सांगितलेलं आहे ते हे सगळ्यांना आदर्श आहेच आहे.
0: माझं असं मत आहे की वेगळ्या संस्थांशी संपर्क केला तर खूप चांगलं कार्य होऊ शकतं. त्यांनाही आपण काय आहो कळतं आणि आपल्यालाही कळतं की त्यांच्यामध्ये काय बोलत आणि आव्हान करतात की चला आपण सगळे मिळून काहीतरी करूया, याला बऱ्यापैकी यश येईल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत.
1: वा किती छान. सहस्त्रचंद्र दर्शनाकडे तुमची वाटचाल होतीये, तरीही तुम्ही तुमच्याकडे जर कोणी व्यक्तीने पाहिलं, आता आपलं माध्यम आपलं असं आहे की आपण एकमेकांना दिसत नाही पण विचारांनी तुमच्या आवाजावरून सगळ्यांना हे कळलेलं आहे, पण यामध्ये सुद्धा तुम्ही इतकं म्हणजे आता ही जी तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा लाजवेल असं तुमचं काम आहे आणि प्रत्येकाला आदर्श तुम्ही आहात. तर आता पुढचं नियोजन तुमचं काय असेल?
0: गीता परिवारामध्ये पण मी जॉईन झालेलो आहे. विवेकानंद जयंतीची अनेक व्याख्यान शाळेमध्ये झाली, तिथं पण मी जात असे मदत करायला. व्याख्याते पण माणसं लागतात, तिथं मी गेलेलो आहे. आता सुद्धा शिबिर चालू आहे, तिथेही मी जातो. आणि विशेषतः भगवद्गीतेमधनं मी हे शिकलो, मोक्ष तिथं नाहीये किंवा नरक खाली नाहीये. आज तुम्ही आनंदी असाल तर आज तुम्हाला मोक्ष आहे. ही जी शिकवण आम्हाला मिळाली ती आम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. सध्या गायनाचा क्लास मी लावलेला आहे
1: या वयातही.
0: अरे आम्ही 10 सिनियर लोक आहोत.
1: बरोबर.
0: आधार आपुलकीचा म्हणून जो ग्रुप आहे सावडीमध्ये, त्याच्यामध्ये तिथे एका बंगल्यामध्ये सिनियर सिटीजन जातात, त्यांना जे आवडेल ते चित्र काढा, गाणं म्हणा, गप्पा मारा, तर त्यामध्ये मग आम्ही 10 जणांनी एका मॅडमला विनंती केली की तुम्ही आमचा क्लास घ्या.
1: बर, मग एखादं गाणं दोन ओळी.
0: कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी.
1: खरंच कौतुक आहे सर की तुम्ही एवढं स्वतःला व्यस्त ठेवूनही आज प्रत्येक गोष्टीत आनंद शोधता आणि आनंद देता सगळ्यांना. तर या सगळ्यामध्ये आणखी तुम्हाला काय करायचं आहे, किंवा आपण मगाशी जसं म्हणालो की राहिलेल्या गोष्टी आहेत काही
0: काही करता येण्यासारखं आहे. इच्छा तर आमच्या संस्थेचं नाव उज्ज्वल करायचं आहे. नगरमधले जे काही ऑफिसेस आहेत, चांगले ऑफिसेस, त्यांना संपर्क करायचा आहे. त्यांचे जे काही जनजागरणाचे कार्यक्रम असतील आम्ही तुमच्याकडे येऊ किंवा तुम्ही आमच्याकडे अशी कंडिशन घालायची, म्हणजे कुणी कोणाकडे तरी जातच. तर त्या दृष्टीनं अनेक कार्यक्रम आम्हाला मिळतात

0: आणि ते आमच्या संस्थेचं नाव अशाने सगळे सरकारी असेल निमसरकारी असेल सगळीकडे होऊ शकतं. यथाशक्ती सर्वांना आमच्या संस्थेतर्फे मदत करण्याचा प्रयत्न करतो. नंतर मुख्य म्हणजे संपर्क वाढवणे वेगळ्या संस्थांशी, ते आवडेल आम्हाला. आणि खूप छान व्यक्तींशी मैत्री करणे आणि आनंद वाटणे हे का अजून करत राहायचं आहे, कारण त्याला काही मर्यादा नाही
1: आहे ते.
0: हां, आणि मुख्य म्हणजे आपल्या सावडीमध्ये एक छान जॉगिंग ट्रॅक आहे, त्याच्याबद्दल काही लेख किंवा काही असं ऑडिओ व्हिडिओ आलेलं नाही आहे. अशी इच्छा आहे की त्याचा एक व्हिडिओ घेऊन एखादा कार्यक्रम म्हणा किंवा एखादा लेख लिहावा, आणि त्याप्रमाणे चालू आहे वाटचाल. तर असं आहे.
1: वा, एवढ्या सगळ्यामध्ये तुमच्या म्हणजे ज्या प्रतिष्ठानचं नाव सुद्धा तुम्ही ठेवलेलं आहे, सर्व कल्याणम
0: सामाजिक
1: प्रतिष्ठान, त्या वाक्यातच सगळं आलेलं आहे की प्रत्येकाचं कल्याण व्हावं ही त्यामागची भूमिका आहे, आणि तुम्ही त्या दृष्टीने सगळा प्रयत्न करत आहात. आणि इतकं व्यस्त ठेवत असताना थोडंसं दिनचर्या कशी असते हे सांगूयात.
0: दिनचर्या म्हणजे मला कॉन्टॅक्ट करायला आवडतं,

0: करत राहायचंय कारण त्याला काही मर्यादा नाही आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या सावडीमध्ये एक छान जॉगिंग ट्रॅक आहे, त्याच्याबद्दल काही लेख किंवा काही असं ऑडिओ व्हिडिओ आलेला नाही आहे. अशी इच्छा आहे की त्याचा एक व्हिडिओ घेऊन एखादा कार्यक्रम म्हणा किंवा एखादा लेख लिहावा, आणि त्याप्रमाणे चालू आहे वाटचाल. तर असं आहे.
1: वा, एवढ्या सगळ्यामध्ये तुमच्या म्हणजे ज्या प्रतिष्ठानचं नाव सुद्धा तुम्ही ठेवलेलं आहे, सर्व कल्याणम
0: सामाजिक
1: प्रतिष्ठान, त्या वाक्यातच सगळं आलेलं आहे की प्रत्येकाचं कल्याण व्हावं ही त्यामागची भूमिका आहे, आणि तुम्ही त्या दृष्टीने सगळा प्रयत्न करत आहात. आणि इतकं व्यस्त ठेवत असताना थोडस दिनचर्या कशी असते हे सांगूयात.
0: दिनचर्या म्हणजे मला कॉन्टॅक्ट करायला आवडतं. 5:30 उठलं की 6 मी दिनविशेष जे ते बघतो आज काय आहे, आणि सगळ्या ग्रुपवरती टाकतोय. म्हणजे मध्ये सीता जयंती होती, हे अनकॉमन या गोष्टी आहेत. हे माझ्याकडनं मग मला फोन येतात, अरे हे तर आम्हाला माहिती नव्हतं. हे मग तो एक आनंद असतो की लेट पीपल नो अबाउट इट. जागतिक वसुंधरा दिन आहे, असे अनेक दररोज काही ना काही घडत असतं. तर ते मी 6 टाकतो. आणि माझ्या लिस्टमध्ये जी कामं आहेत त्या लोकांना मी फक्त मेसेज करतो, प्लीज कॉल सुटेबल. म्हणजे काय तो डिस्टर्ब पण होत नाही, आणि मग ते योग्य वेळेला कधीतरी त्यांचा फोन येतो, आणि मला जे काही सांगायचं असेल किंवा ऐकायचं असेल ते नक्की होतं. म्हणजे जवळजवळ 95% माझ्या मेसेजेस वाया जात नाहीत.
1: किती छान. घर बसल्या तुम्ही हे सगळ्या गोष्टी इतक्या छान करता, आणि आपल्याला माध्यम सुद्धा हे मिळालेलं आहे. तर हे पण तुम्ही त्यातनं सांगितलं की माध्यम आपल्या जवळ आहेत, त्याचा सदुपयोग करायचा, दुरुपयोग करायचा नाही, आणि सदुपयोग केल्यानंतर आपल्यासाठी त्याचा किती छान फायदा होतो ह्या गोष्टी त्यातनं कळालेल्या आहेत. आणि सर खरं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मन तुझं शोधून पाहे. प्रत्येकाच्या मागे काही ना काही व्याप आहेत, पण ते व्याप बाजूला सारून तुमच्यासारखं व्यक्तिमत्व घडवणं हे खरंच सगळ्या तरुण पिढीला एक आदर्श आहे. आणि हे तुमचं निरामया आणि एक आनंदी जीवन आहे की तुम्ही सतत स्वतःला सक्रिय आणि खूप असं व्यस्त ठेवलं आहे. आणि व्यस्त ठेवताना सुद्धा तुम्ही तुमच्या शारीरिक म्हणा मानसिक म्हणा या गोष्टींवरती कुठे त्याचा परिणाम होऊन दिलेला नाहीये. आणि तुमचं सहस्त्र चंद्रदर्शनाचा योग सगळ्यांना आम्हाला नक्कीच पाहायला मिळावा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत आजच्या या आपण मुलाखतीत आपण इथे थांबूया, आणि तुमच्या सगळ्या पुढच्या राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा देत. आकाशवाणी परिवार आपल्याला पण या सगळ्या शुभेच्छा देत आहे. सर्व श्रोत्यांकडनंही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आकाशवाणीचे धन्यवाद.
2: सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य याविषयी डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते सुदाम भटुळे. तर कार्यक्रम होता व्यक्तिभेद. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. रात्रीचे 8:35 झाले आहेत. आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत देवदत्त साबळे.

राह तुझा गाती साजरा माझ्या शिवारी ये तू जरा सारा घालीन तुझ पाखरा माझे डोळे चिणले ग तुझी वाट

वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत होतं चंद्रशेखर सानेकर यांचं. संगीतकार होते अवधूत गुप्ते. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 वाजता ऐकूयात समाचार संध्या. हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

श्रोतहो, आज अनेक पत्र माझ्या हातामध्ये आहेत. श्रोतीची पसंती कळविली आहे फकिरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात, दयानंदनगर नांदेड इथून प्रकाश जैन, लातूरचे संगीता आणि सुरेश जैन, साईबन कॉलनी पंचवटी भिस्तबाग चौक अहिल्यानगर इथून मधुकर, तेजस भाले, माधुरी, श्वेता, शालवी, शंतनू काजळे आणि भाले परिवार, गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता, अमोल, अमृत आणि सुवर्णा शिंदे, मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी,

भुतेकर, जळगाव इथून वैष्णवी जगदाळे, छत्रपती संभाजीनगर इथून वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा इथून मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, या सर्वांना ऐकायचंय बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं सुखविंदर सिंग यांनी गायलेलं प्रशांत इंगोले यांचं गीत. संगीतकार आहेत श्रेयस पुराणिक.

बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि सहकार यांनी गायलेलं हे गीत होतं प्रशांत इंगोले यांचं. संगीतकार होते श्रेयस पुराणी. आपकी पसंद कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं. संगीतकार आहेत नदीम श्रवण. तर चित्रपट राजा हिंदुस्थानी या गीतासाठी पसंती कळविली आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी सायरोबानो शेख दस्तगीर फैजनबी शाकेर इस्लामबी बाबा करिश्मा सिमर शेख सानिया शकील पठान गदर शेख आणि निलोफर शेख. हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद माहिरा

सैयद मुक्कम पोस्ट बोरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव प्रशांत जगुताई साक्षी संचित वाळ्या प्रथमेश देशमुख स्वामी प्रणाली आणि सानवी देशमुख चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघ मुक्कम पोस्ट मांजरी तालुका रावरी इथले सविता गोविंद पिसाळ प्रतीक जालिंदर प्रथमेश पिसाळ आणि रमेश भाऊ थोरात गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बीड इथून ईश्वर काळे पार्थ प्रणव आणि शिल्पा काळे ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं राजा हिंदुस्तानी या चित्रपटातलं हे गीत

0: जोकर।
1: नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं समीर यांचं। सर होता अलका याग्निक आणि उदित नारायण यांचा, तर चित्रपट होता राजा हिंदुस्थानी। कार्यक्रमात यानंतरची पसंती कळविली आहे बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक, प्राची आणि तनु करमरकर। वंजरवाडी तालुका नेवासा इथून पुष्पा पालवे, शिवम, संस्कृती पालवे, ज्ञानेश्वर दहीफळे, धनश्री आणि ओवी दहीफळे। राघु हिवरे तालुका पाथर्डी इथून भाऊसाहेब बर्डे, सविता, गायत्री, जान्हवी आणि पारस बर्डे। खरवंडी तालुका नेवासा इथून गीता, विनायक परदेशी, मयुरी आणि विवेक परदेशी। तसंच वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पडाळ, वेदांत आणि प्रेरणा। या सर्वांना ऐकायचंय अभिजित भट्टाचार्य आणि चंद्रा दीक्षित यांनी गायलेलं दीपक चौधरी यांचं गीत। संगीतकार आहेत आनंद मिलिंद, तर चित्रपट रक्षक।

अभिजित भट्टाचार्य आणि चंद्रा दीक्षित यांच्या स्वरातलं हे गीत होतं. दीपक चौधरी यांचं, संगीतकार होते आनंद मिलिंद, तर चित्रपट होता रक्षक. कार्यक्रमात यानंतरची पसंती कळविली आहे. विठ्ठल मंदिर चौक बीडीतून प्रकाश पगारिया, पराग प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल. बेर्डीतून राजेश, सोनी, कंचन, गायत्री ढोमणे, वैष्णवी, चंचल ढोमणे, अर्जुन गवनेकर आणि धीरज सव्वासेरे. या सर्वांना ऐकायचंय राम तेरी गंगा मैली. या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

सुरेश वाडकर आणि सहकार यांनी गायलेलं हे गीत होतं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत. संगीतकार आहेत ए आर रहमान. तर चित्रपट रोजा या गीतासाठी पसंती कळविली आहे जेऊर बायजाबाई तालुका जिल्हा अहिल्यानगर इथून अजय डोळसे, उज्ज्वला अमृता आणि रेणुका डोळसे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीता सानिका आणि गजानन घायाळ. समतानगर परळी वैजनाथ जिल्हा बीड इथून शिवदास गलांडे, जयश्री अतुल आणि अनुजा गलांडे. तसंच बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला निलेश मयुरी, कल्पेश आणि संगीता अदवंत. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं रोजा या चित्रपटातलं हे गीत.

ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं पी के मिश्रा यांचं. स्वर होता एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांचा, तर चित्रपट होता रोजा. आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरची पसंती कळविली आहे. शनिवार पेठ बीडीतून पी बी कुलथे, हनुमंत समर्थ, वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. नेवासा इथून विकास चव्हाण, संगीता, स्तुती शारोन आणि गौरव चव्हाण. रवींद्र गया, कविता, आशिष, अर्पण, अरुण, यश, रुपाली चव्हाण, सुभाष, राहुल, ओम आणि साईराज चव्हाण. शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली तालुका नेवासा इथून भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार, हरीश शेठ, दादाभाऊ तांबे, दादा सूर्यवंशी, हरिभाऊ जगदाळे आणि रुचिता चंदन. या सर्वांना ऐकायचंय उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत विजू शहा, तर चित्रपट मोहरा.

विजू शाह यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, गायलं होतं उदित नारायण आणि साधना सरगम यांनी, तर चित्रपट होता मोहरा. आपकी पसंत कार्यक्रमात यानंतर ऐकूया नारायणवाडी तालुका नेवासा इथून प्रकाश काळोखे, उषा, वर्षा, आकाश, अजय, ज्योती संस्कार आणि कार्तिकी काळोखे. हिंदराज रेडिओ स्वतः संघ खुपटी तालुका नेवासा इथले बंडू लोहार पोपळगट, भोकर तालुका श्रामपूर इथले हरिभाऊ बिडवे, लेवा खेल मोहल्ला चांदूर बिस्वा इथून नारायण खर्चे, ललिता परी, गणेश कार्तिक खर्चे, देविका कुमारी चौधरी, स्वाती प्रयाग मालती चौधरी आणि खुशी वाणी या सर्वांना ऐकायचं आहे. बंधन या चित्रपटासाठी कुमार सानू आणि शाश्वती यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद राज आनंद.

आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं देव कहल यांचं. गायलं होतं कुमार सानू आणि शाश्वती यांनी. तर चित्रपट होता बंधन. कार्यक्रमात यानंतर जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित. या गीतासाठी पसंती कळविली आहे म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे वाल्मिक निनाजी स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. चंदीगड पंजाबीतून टी डी मल्होत्रा प्रतीक ऋतिक मल्होत्रा अनिल शर्मा जयवीर सिंह ठाकूर डॉक्टर अमनदीप. कालकाईतून शुभचंद्र बजाज साहिल आणि बिट्टा बजाज. खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोलीतून शहाजी बोडखे नंदा हनुमान सारिका सुरेखा आणि सोनम बोडखे. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं हे गीत.

जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. सर होता कुमार सानू आणि लता मंगेशकर यांचा. तर चित्रपट होता जब प्यार किसी से होता है. कार्यक्रमातली शेवटची पसंती कळविली आहे भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा वेदांत गोंधळी. मांजरी तालुका राहुरी इथून गोविंद पिसाळ. दौलताबाद मुरादाबाद उत्तर प्रदेश इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी. संत रोहिदास रेडिओ स्वतः संघ मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून बाबासाहेब कंगनकर, साखरबाई, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी, ईश्वरी कंगनकर या सर्वांना ऐकायचं आहे. अनाडी या चित्रपटासाठी उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. आता ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एन इव्हिनिंग इन पॅरिस. या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं. सर होता मोहम्मद रफी यांचा. तर चित्रपट होता एन इव्हिनिंग इन पॅरिस.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत, गायलं आहे किशोर कुमार यांनी, तर चित्रपट घर घर की कहाणी

घर घर की कहानी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं हसरत जयपूर यांचं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत SD बर्मन, तर चित्रपट आराधना.

एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. स्वर होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, तर चित्रपट होता आराधना. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया नूरी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत। संगीतकार आहेत खय्याम।

खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं जान निसार अख्तर यांचं. गायलं होतं लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी. तर चित्रपट होता नूरी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत शिवहरी. तर चित्रपट सिलसिला.

शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. जावेद अख्तर यांचं, स्वर होता लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांचा, तर चित्रपट होता सिलसिला. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात आज ऐकूया पंडित आर के सूर्यनारायण यांचं गायत्री वीणावादन.

पंडित आर के सूर्यनारायण यांचं गायत्री वीणावादन आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रम होता शास्त्रीय संगीताचा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 आणि इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.